नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक सौर आषाढ 7 शके 1948 म्हणजेच दिनांक 28 जून 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आता सुरू करत आहोत आमची आजची प्रसारण सभा. आजच्या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, पहाटेच्या या मंगलसमयी आपल्या प्रसारणाची सुरुवात होत आहे मंगलध्वनीनं.

श्रोते हो, बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, या रम्य सकाळची सोबत आपल्या सातारा आकाशवाणीची. सकाळचे 6:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया चिंतन या मालेत संजीवनी तोफखाने यांचे विचार.
1: सोली व सुख. साधकाची आपल्या साधनेमध्ये प्रगती होऊ लागली म्हणजे त्याचे अंतःकरण अति हळुवार बनते. अशा सूक्ष्म अंतःकरणाने विश्वांतर्गत असीम सौंदर्याची प्रचिती येते. साधकाची प्रतिभा जागृत होते आणि तो भावकविता करू लागतो. म्हणूनच बहुतेक संत कवी असतात. प्रतिभेचे वरदान लाभलेला मनुष्य जीवनाच्या उच्च पातळीवर चढतो. समग्र जीवन समजून घेण्याची शक्ती त्याला प्राप्त होते. त्याला आकलन झालेला जीवनाचा अर्थ व्यक्त करण्याचा निरनिराळ्या वाटा त्याला दिसतात. कल्याण स्वामींची प्रतिभा जागृत झाली आणि त्यांना आलेला अतिंद्रिय अनुभव सद्गुरूंच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे आणि कृतज्ञता भाव उचंबळून आल्याने हळुवार झालेल्या त्यांच्या मनात काव्याची प्रेरणा निर्माण झाली आणि सोलीव सुखची रचना झाली. पुढील ओवीमध्ये कल्याण स्वामींच्या प्रतिभेचा आविष्कार पाहायला मिळतो. ते लिहितात, सुगरिणीचा पाक जाहला, नभा भाजणी वाढिला, अक्षयपदी सुगरावला, संत जेवती आनंदे. कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंना सुगरणीची उपमा देतात. ते लिहितात, समर्थांचा ज्ञानरूपी स्वयंपाक चांगल्या रीतीने शिजवून तयार झाला. तो त्यांनी प्रिय शिष्यरूपी आकाशतत्वाला भोजनासाठी वाढला. आकाश हे अतिसूक्ष्म महाभूत आहे, तरी ते ब्रह्माच्या सूक्ष्मतेच्या मानाने स्थूलच आहे. कल्याण स्वामी ब्रह्मानुभूतीच्या शेवटच्या पायरीवर उभे होते. अंतःकरण वृत्ती आकाशा इतकी सूक्ष्म झालेली होती. त्यांना कृतार्थ करून आकाशाला आधारभूत असलेल्या अक्षय अशा ब्रह्मपदावर समर्थांनी नेऊन सोडले. कल्याणासाठी तयार केलेला हा स्वयंपाक अनेक साधकांना तृप्त करणारा आहे. माणसाला त्याच्या नित्य परिचयाच्या भाषेत एखादी गोष्ट समजावून सांगितली की लगेच समजते आणि पटते देखील. समर्थांनी त्यांच्या मानसपूजा या 13 समासांच्या रचनेमध्ये याच गोष्टीचा उपयोग करून घेतला आहे. जडब्रह्म, जीवब्रह्म, अन्नब्रह्म, अन्नब्रह्माच्या पूजेसाठी लागणारी विविध साधने, विविध सामग्री, यामध्ये परब्रह्म कसे पहावे याचे मार्गदर्शन साधकाला केले आहे. मानसपूजा म्हणजे मनात एखाद्या देवाची मूर्ती समोर कल्पून सर्व पूजा साहित्यासह त्याचे पूजन करणे असा माझा समज होता. पण समर्थांचे सांगणे एवढे व्यापक की मनात देव पाहणे नाही तर सर्व चराचरात असलेला भगवंत मनाने पाहणे, त्याला मनाने भजणे म्हणजे मानसपूजा. समर्थांची मानसपूजा म्हणजे साधकाला अन्नब्रह्माकडून परब्रह्माकडे जाण्याचा मार्ग स्पष्ट करून देणारी रचना आहे. सुगरणी स्वयंपाक करून भगवंताला नैवेद्य दाखवण्याच्या खटपटीत असतात, पण देव वासाचा धनी. जीवामध्ये वसलेला जीवात्मा तृप्त झाला की नैवेद्य देवाला पोचतो. समर्थांनी मठमंदिरांचे, तेथील निसर्गाचे वर्णन करून, अन्नब्रह्माच्या साहित्य सामग्रीचे वर्णन करून सर्वांमध्ये असलेले जडब्रह्म लक्षात आणून दिले, तर अतिथींच्या रूपात जीवब्रह्म साधकांना दाखवले आहे. साधना करीत असताना साधकाचे मन कुठे कुठे भटकू शकते हे लक्षात घेऊन सगळ्यामध्ये परब्रह्म पाहण्याची कला आत्मसात करावी असे सुचवले आहे. प्रत्येक समाजाच्या शेवटी समर्थ म्हणतात, इति श्री मानस पूजा, मने पुजावा वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा श्रवण करावे. साधकाने आपले नित्यकर्म कामकाज जरूर करावे, परंतु ते करीत असताना मनात त्या वैकुंठ

0: वैकुंठ राजाचे स्मरण करावे. वैकुंठ म्हणजे कुठल्याही प्रकारचे कुंठ नसलेले निर्विकल्प मन, आणि त्याचा राजा म्हणजे निर्मल शुद्ध निर्गुण असा परमात्मा, त्याला पुजावे. म्हणजे आपले मन साफ ठेवावे, विरक्त ठेवावे, कशात गुंतून पडू देऊ नये, कर्म करावे आणि श्रीकृष्णार्पण वस्तू म्हणून त्यातून मुक्त व्हावे. आपण सर्वसामान्य साधकांनी एवढे जरी लक्षात घेतले आणि आचरणात आणले तरी साधना सफल होईल. दीनदुःखितांना मदत करणे, भुकेलेल्याला अन्न, पीडितांना वेदना कमी करण्यासाठी सहाय्य, आणि प्रत्यक्ष आपल्याला काही करता आले नाही तरी जो कोणी करीत असेल त्याला आर्थिक सहाय्य करावे. ज्याला जे देणे शक्य आहे ते त्याने द्यावे. कोणी सेवेसाठी वेळ देईल, कोणी प्रत्यक्ष शरीर मेहनत करून मदत करेल, कोणी आर्थिक हातभार लावेल. सर्वांनी मिळून या देशातील प्रत्येक व्यक्ती दुःखमुक्त दैन्यमुक्त कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहावे आणि त्या सर्व ब्रह्माला प्रसन्न करून घ्यावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण चिंतन हे सदर ऐकलत. याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफकाने यांनी, आणि चिंतन आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, या प्रसन्न सकाळी आपल्या सोबत आहे आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:11 झाली आहेत. ऐकूया भक्ती संगीत प्रभात वंदना या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकणार आहोत श्री नवग्रह स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात.

श्रोतेहो प्रभातवंदना या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत श्री नवग्रह स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या आवाजातील भूपाळी. रचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

सुधीर फडके यांच्या स्वरातील भूपाळी आपण ऐकलीत. ही रचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेहो प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, राम कदम यांच्या संगीत निर्देशनात पी सावळाराम यांची भक्ती रचना आपण ऐकलीत. हा स्वर होता आशा भोसले यांचा. प्रभातवंदना या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीतबद्ध केलाय श्रीनिवास खळे यांनी आणि हा आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो प्रभात वंदना या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिंदी भक्ती रचना कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. ही रचना आहे बी के महिंद्र यांची.

कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील हिंदी भक्ती रचना आपण ऐकली. श्रोतेहो प्रभात वंदना या कार्यक्रमाची सांगता करत असताना ऐकणार आहोत समूह स्वरातील देशभक्तीपर गीत. ही रचना आहे व्यंकटेश शास्त्री जोशी यांची.

श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:35 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम कृषीवाणी. यात ऐकूया कृषीविषयक मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांसाठी.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ मनीष सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: बीज प्रक्रिया खरीप पिकांच्यावर करणं किती महत्वाचं आहे आणि ते तंत्रज्ञान कसं आहे याच्याबद्दल आपण माहिती बघतोय. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की नाचणी पिकावर कशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केली जाते. आता सोयाबीन हे सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं पीक आहे खरीप हंगामामध्ये. मग याच्यावरची बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते?
3: शेतकरी बंधूंनो, आपण जर विचार केला तर अलीकडे सोयाबीनचं क्षेत्र जे आहे लागवडीचं सगळीकडे खूप वाढलेलं आहे आणि त्यामुळे हे पीक थोडंसं नाजूक असल्या कारणाने आपल्याला खरीप हंगामामध्ये बरेचसे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जो या पिकावर होत असतो आणि उत्पन्न थोडंसं त्या ठिकाणी कमी होत असतं. तर हे टाळण्यासाठी यावर येणारे काही रोग जे आहेत त्यामध्ये मूळकूज आहे, खोडकूज आहे, किंवा जमिनीतून काही उद्भवणारे जे रोग आहेत मी अगोदरच सांगितलंय पिथियम, फायटोप्थोरा किंवा रायझोक्टोनिया किंवा मॅक्रोफोमिना सारख्या बुरशी ज्या आहेत तर त्या जमिनीमध्ये वास्तव्य करत असतात की ज्यामुळे काही रोग या पिकाला लागून आपलं पिकाचे उत्पन्न जे ते कमी होण्यास कारणीभूत असतात. तर हे सर्व टाळण्यासाठी बीज प्रक्रिया महत्वाची आहे. मग त्यामध्ये प्रमाणित बियाण्यासोबत दिलेलं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकतात, अन्यथा कार्बन डिझिम 25% अधिक मॅनकोजेप 50% WS असं कॉम्बिनेशनचं एक संयुक्त बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध असतं. ते साधारणतः 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. किंवा हे जर नसेल उपलब्ध तर काही यासारखे जे रोगांचं नियंत्रण आपल्याला करायचं असतं त्यासाठी कार्बोक्झिन नावाचं बुरशीनाशक आहे. 37.5% त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. अधिक त्याच्यामध्ये थायरम नावाचं बुरशीनाशक असतं. असं वापरात येणारं संयुक्त बुरशीनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. दोघांचं प्रमाण जे SRA 37 WS आहे असं हे कॉम्बिनेशनचं जे औषध आहे बुरशीनाशकाचं ते साधारणतः 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या स्वरूपात घेऊन आपण त्याची बीज करावी. बीज प्रक्रिया करताना सोयाबीनचं मी अगोदर सांगितलं की बी अत्यंत नाजूक असतं की जेणेकरून त्याचं आवरण जे आहे बाह्य आवरण खराब होणार नाही ही शेतकरी बंधूंनी काळजी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी बियाणं एका प्लास्टिकच्या कागदावर त्या ठिकाणी टाकावं तर नंतर हे बुरशीनाशक जेवढं प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये बियाण्यावर व्यवस्थित सगळीकडे पसरवावे आणि नंतर त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून दोन्ही हातांनी हातात हँड ग्लोव्ज घालून ते पसरवा. अन्यथा दोन्हीकडनं त्या ठिकाणी फिरवून घेणे हलक्या हाताने जेणेकरून ते पसरेल. आणि तदनंतर मग मात्र काही मी सांगितलंय की कीटकनाशकाची सुद्धा आपण बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये थायोमिथोक्झान नावाचं कीटकनाशक आहे ते किंवा क्लोरोपायरीफॉस सारखं कीटकनाशक आहे ते साधारणतः 6 ते 10 मिली प्रति किलो बियाणे या स्वरूपात आपण त्याची एक बीज प्रक्रिया करू शकतो. तदनंतर जैविक खतं जी आहेत त्याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणार म्हणजे रायझोबियम सारखं आहे जीवाणू खत त्याचा आपण वापर करू शकतो. फक्त रायझोबियमचं जे जीवाणू खत आपण वापरतो तर त्याचं पर्टिक्युलरली ग्रुप त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं की प्रत्येक द्विदल पिकांचे ग्रुप त्या ठिकाणी आहेत आणि त्यानुसार हा रायझोबियमचा जो ग्रुप आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध असल्यास त्याचा वापर करणं गरजेचं असतं. आणि सोबतच स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत त्याचा सुद्धा आपण वापर करावा आणि त्याचं अगोदर सांगितल्याप्रमाणे एक गोळाचं द्रावण त्या ठिकाणी करून घेणे गरजेचं असतं. 1 लिटर पाणी त्याच्यामध्ये 125 ग्रॅम गुळ या प्रमाणामध्ये 250 ग्रॅमचं पाकिट ते सुरुवातीला ते गरम करून घ्यावं. थंड झाल्यानंतर हे 250 ग्रॅमचं जे पाकिट आहे जीवाणू खताचं ते त्या ठिकाणी स्लरी करून त्याच्यावर टाकणं एकत्रित करणं आणि नंतर त्याच बियाण्यावर व्यवस्थित पसरून हलक्या हातांनी बियाण्याला सगळीकडे लागेल या स्वरूपात ते ठेवावे आणि तो कागद हलवून घ्यावा दोन्ही बाजूंनी जेणेकरून जास्त बियाणे त्या ठिकाणी हे होणार नाही आणि पसरेल ते आणि थोडं सावलीत त्या ठिकाणी वाळवावे. वाळवल्यानंतर त्याची बीज प्रक्रिया पूर्ण झाली की लगेचच शेतामध्ये त्याची पेरणी करून घेणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने बीज प्रक्रिया आपण करावी.
2: नक्कीच. धन्यवाद सर.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप पिकातील बीज प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी. विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ

सतीश सुशीर यांनी केलेलं मार्गदर्शन। श्रोतेहो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात कृषीविषयक मार्गदर्शन ऐकलं। तर आमच्या शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:40 आणि 46 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा। यामध्ये थोडक्यात ओळख आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविधरंगी कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात ऐकूया परिसंस्था साताऱ्याची हे सदर। लेखन आहे सुनील भोईटे यांचं। 6:55 दिनविशेष संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं। श्रोतेहो, सकाळी 7 वेळ आजचा सुविचार ऐकण्याची। 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 7:40 दिशा भविष्यातील शिक्षणाची आणि 7:45 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सकाळी 7:50 आनंद घेऊया सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा। 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। सकाळी 8:15 बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा आणि 8:25 ज्योतिषशास्त्राचे महत्व हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून। श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आणि त्यानंतर लगेचच म्हणजे 9 आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या बालदोस्तांसाठी क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात आज सकाळी 9:30 आमच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात। या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं आहे वसुंधरा खांडके यांनी। त्यानंतर 10 प्रसारित करू आमचे काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम। यामध्ये 10 एस हॉस्पिटल, 10:05 अडव्हान्स आयुर्वेद, 10:10 ओळख बाजारपेठेची, 10:15 पीएन गाडगीळ अँड सन्स आणि 10:20 ओळख बाजारपेठेची हे सर्व ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। सकाळी 10:30 आपण आनंद घेणार आहात मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा आणि त्यानंतर 10:45 ऐकूया काही भावगीतं सुगम संगीताच्या कार्यक्रमात। श्रोतेहो, आज सकाळी 10:55 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू आज सकाळी 10:55। त्यानंतर दुपारी 12 आम्ही प्रसारित करू काही भावगीतं सुगम संगीताच्या कार्यक्रमात आणि त्यानंतर आपण ऐकणार आहात विविध भारतीचं प्रसारण मुंबई केंद्रावरून। दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। सायंकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात विविध भारतीचं प्रसारण। श्रोतेहो, आज सायंकाळी 6:30 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वुमेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप सामन्याचं धावतं वर्णन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू। आणि क्रिकेट मॅचचं धावतं वर्णन सुरू असताना आमचे त्यावेळचे सर्व कार्यक्रम आपण ऐकणार आहात न्यूज ऑन AIR या ऍपवरून। सायंकाळी 6:30 विविध भारतीचं प्रसारण ऍपवरून, 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:30 आयसीसी वुमेन्स T20 क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन आणि याचवेळी

0: ॲपवरून आपण ऐकणार आहात आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज रात्री 8 वाजता मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आज रात्री 8 वाजता. त्यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट, हे सर्व दिल्ली केंद्रावरून. 9:30 पुन्हा एकदा क्रिकेट सामन्याचं धावतं वर्णन आणि विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकाल ॲपवरून. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:46 झाली आहेत.
1: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
2: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
1: खरंच?
2: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
1: आणि पारंपरिक कोर्सेस?
2: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
3: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 9895594.
4: मिस सीमा?
5: हो, बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
5: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
5: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
5: इतके पैसे?
4: बरं, ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
5: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे,
5: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
6: हॅलो मम्मा.
5: हाय.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-2845-4570.
8: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
7: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
8: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
7: तेव्हा करा संपर्क, व्हा निश्चिंत.
8: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
9: 99 Avenue
10: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
9: 99 Avenue विकास नगर, सातारा. 97-97-92-99-99.
11: सुनबाई.
12: काय सासूबाई?
11: ह्या घराचे काही नियम आहेत.
12: जसे?
11: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
12: मग देवाण घेवाण?
11: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
12: ओह,
11: जसे UPI ने?
12: अच्छा.
11: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
12: तो काय आहे सासूबाई?
11: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
12: तुम्ही पण ना सासूबाई.
13: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
14: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया परिसर या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची हे सदर, याचं लेखन आहे सुनील भोईटे यांचं.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, कालच्या भागामध्ये आपण मानव वन्यजीव संघर्ष या भागातला पिकांना हानिकारक ठरणारे जे काही वन्यजीव आहेत किंवा त्यांच्यापासून निर्माण होणारा जो काही संघर्ष आहे त्याबद्दल ऐकलं. आजच्या भागाबद्दल आपण मानवी जीवनास हानिकारक किंवा मानवी जीवनास त्रास देणाऱ्या काही वन्यजीवांविषयी आपण ऐकूया. तर याच्यामध्ये सगळ्याच सातारा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून आपण ऐकत असाल माध्यमांमध्ये सगळीकडे ह्या बातम्या येत आहेत की बिबट आणि मानवाचा संघर्ष फार वाढलेला आहे. विशेषतः कराड पाटण या तालुक्यांमध्ये तर खूप भयंकर पद्धतीनं तिथं बिबट्याचा प्रादुर्भाव या अर्थानं आपण म्हणूया की झालेला दिसून येतो. याच्याबरोबरीनं काय आहे तर जी काही सातारा जिल्ह्यामध्ये जी काही मंदिरं आहेत किंवा घाट रस्ते आहेत तर त्या ठिकाणी असणारे वानरं माकडं यांचा देखील आपल्याला त्रास होतो आहे. याच्याबरोबरीनं शहरा गावांमध्ये देखील आता ही माकडं आणि वानरं आपल्याला येऊन त्रास देऊ लागलेले आहेत. याच्याबरोबरीनं काय अजून आहेत तर मैदानी प्रदेशामध्ये बघितलं तर तरस आणि कोल्ह्यांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतोय आपल्याला आणि जे काही शहरं नगर आहेत याच्यामध्ये आढळणारे पारवे. तर हा एकंदर आता पारव्यांचा किंवा ह्या माकडांचा तरस कोल्ह्यांचा बिबट्यांचा नक्की संघर्ष काय आहे तर तो आज पाहूया आपण. एकतर सातारा जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून आपण कृषी पद्धतीमध्ये झालेला आमूलाग्र बदल आपण अनुभवतोय. याच्यामध्ये एक पीक पद्धती अथवा ऊस ह्या नगदी पिकाकडे बहुतांशी शेतकरी आपल्याला वळलेले दिसून येतात. याचा परिणाम आणि बिबट संघर्षाचा नक्की संबंध काय तर त्यामध्ये ज्यावेळेला ह्या बिबट्यांच्या संख्येमध्ये वाढ होणं किंवा ते मानवी वस्तीकडे येणं याला एकतर शेतीमध्ये त्यांना ऊसाच्या पिकाच्या माध्यमातून मिळणारे आदर्श लपनग्रह अनुकूल अधिवास आणि त्याच्याच बरोबरीला त्या ऊसाच्या बाहेर आलं किंवा त्या गाव क्षेत्राच्या बाहेरच्या परिसरामध्ये असणारी मोकाटकुत्री म्हणजे राहण्यासाठी ठिकाण आहे आदर्श अधिवास आहे आणि त्याच्याच बरोबरीनं खायला मुबलक खाद्य आहे. तर याच्यामुळं मानवी वस्त्यांकडे बिबट्याची पावलं आता आपल्याला वळलेली दिसून येत आहेत. आता याच्यावर काय आपल्याला करता येऊ शकतं याची किंवा याची कारणमीमांसा करताना एक गोष्ट आपल्याला नक्की दिसून येईल की जी सहज मिळणारं भक्ष्य जे आहे बिबट्या सहज मिळणारं भक्ष्य आहे ते कुत्री आहेत आणि ती कुत्री वाढतायत कशी तर रसिक श्रोते हो आपण जे काही आपल्या घरातून ते आपल्या औद्योगिक याच्यातून औद्योगिक म्हणण्यापेक्षा हॉटेल्स आणि ढाबा वगैरे हे जे काही व्यवसाय आहेत याच्यामधून जे काही बाहेर पडणारा अन्न कचरा आहे तो अन्न कचरा कोणत्याही प्रक्रियेशिवाय अर्थात त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट न लावता तो कचरा उघड्यावर टाकला जातो ज्याच्यावर ही मोकाट गाई गोरे आणि कुत्री ही जगतात आणि ती त्यांना त्यांचं देखील परत एकदा म्हणजे अन्न संपन्नता आहे सुरक्षा आहे त्यामुळे त्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झालेली आहे. साहजिकच बिबट्याची पावलं ही आपल्या शहरानगरांकडे वळायला लागलेली आहेत. याच्याच बरोबरीनं आपल्यातले बरेचसे भूतदया किंवा प्राणीदयाच्या नावाखाली त्या माकडांना वानरांना खायला घातलं जातं ते त्यांच्या हयात बरं काही त्यांना खायला घालू शकत नाहीत किंवा त्यामध्ये सातत्य राहू शकत नाही. रसिक हो ज्या वेळेला आपण ह्या वन्यजीवांना अशा पद्धतीनं कृत्रिमरित्या आपणाकडून खाद्य पुरवठा किंवा पाणी देत असाल खाद्य देत असाल तर त्यांना त्यांची नैसर्गिक खाद्य मिळवण्याची क्षमता आपण कमी करतो. त्याचाच परिणाम की ही नंतरच्या कालखंडामध्ये नंतरच्या पिढ्यांमध्ये ही माकडे वानरे किंवा पारवे हे आपल्याला खाद्य न मिळाल्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये आक्रमण करून प्रसंगी मानवावर आक्रमण करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत. तर माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही वन्यजीवाला त्याचं जे काय खाद्य असेल ते खाद्य कृत्रिमरित्या अथवा तुम्ही देण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा हा मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढत जाणार आहे.
1: श्रोते हो आताच आपण परिसंस्था साताऱ्याची हे सदर ऐकलं. आमच्या परिसर या कार्यक्रमात याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी आकाशवाणीवरून जाहिरात करा. आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो लहान असो वा मोठा आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.
1: श्रोते हो 6:55 झाली.

0: आता ऐकूया दिनविशेष. हे माहितीपूर्ण सदर संकलन आहे सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोत्या नमस्कार. आज आहे 28 जून. फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचा जन्म 28 जून 1712 चा. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न नरसिंहराव यांचा जन्म 28 जून 1921 चा. राव यांना संगीत, चित्रपट, नाटक इत्यादी विविध क्षेत्रात स्वारस्य होतं. भारतीय तत्वज्ञान आणि संस्कृती, काल्पनिक आणि राजकीय लेखन, विविध भाषा शिकणं, तेलगू आणि हिंदी भाषेत कविता करणं आणि एकूणच साहित्याबद्दल त्यांना विशेष रुची होती. चित्रकार, कला समीक्षक, महाराष्ट्राचे कला संचालक बाबूराव सडवेलकर यांचा जन्म 28 जून 1928 चा. अमेरिकेत 1950 ते 1960 या दशकात बहरलेल्या पाश्चात्य अमूर्त चित्रकलेचा नवप्रवाह मुंबईच्या कलाक्षेत्रात रुजवण्याचं महत्वपूर्ण कार्य सडवेलकर यांनी केलं. या चित्रांमध्ये साधलेल्या रंग आणि आकार यांच्या सुसंवादी मेळातून अपूर्व सौंदर्य प्रतीत होतं. व्यक्तिचित्र रंगवण्यातही त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळवलं. सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या रूपभेद या कला नियतकालिकाचे ते संपादक होते. 1967 साली महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाच्या कला संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. कला संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आणि संस्मरणीय ठरली. साहित्यिक, समीक्षक, संपादक, ज्येष्ठ विचारवंत, दलित साहित्य चळवळीचे भाष्यकार डॉ गंगाधर पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 चा. पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अस्मिता दर्शकार म्हणून ते सर्वपरिचित आहेत. पानतावणे यांचं समग्र लेखन वैचारिक स्वरूपाचं असून त्यामध्ये परिवर्तनवादी विचारांची मांडणी पाहायला मिळते. अलक्षित विषय, आशय, वस्तुनिष्ठ मांडणी, परखड भूमिका आणि विषयाची संशोधनात्मक मांडणी ही त्यांच्या लेखनाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विषयक सार्वत्रिक जाहीरनाम्याला 50 वर्ष पूर्ण झाली 28 जून 1998 रोजी. व्हायोलिन वादक, गायक आणि संगीतज्ञ पंडित गजाननबुवा जोशी यांचं निधन झालं 28 जून 1987 रोजी. कवी प्राध्यापक भालचंद्र खांडेकर यांचं निधन झालं 28 जून 1990 रोजी. स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार रामभाऊ निसळ यांचं निधन झालं 28 जून 1999 रोजी. उद्योजक विष्णू महेश्वर उर्फ VM तथा दादासाहेब जोग यांचं निधन झालं 28 जून 2000 रोजी. संत साहित्यकार, समीक्षक, शैलीदार वक्ते, विचारवंत, ललित लेखक आणि समीक्षक निर्मलकुमार फडकुले यांचं निधन झालं 28 जून 2006 रोजी. फडकुले यांना वाणी आणि लेखणीचा वारसा घरातूनच मिळाला होता. त्यांची 28 स्वतंत्र पुस्तकं तर 11 संपादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या परंपरेत मराठी वक्तृत्व कलेला स्वतंत्र देखणं आणि शैली संपन्न वळण लावणारे वक्ते म्हणून त्यांचं स्थान महत्वाचं आहे. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
0: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलत. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते हो, आजचा सुविचार आहे, आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे, त्यातील प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगूया. सुविचार पुन्हा एकदा, आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे, त्यातील प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगूया. श्रोते हो, आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगरालकर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।
5: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्नपाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात?
6: हो, आम्हाला माहिती आहे।
5: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पांढरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
7: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर।
8: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com।
9: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा सातारातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।

0: ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
0: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
3: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 9519185600006.
6: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
7: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
6: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.
8: सणासुदीला शुभ कार्याला गोड भरवूया.

0: पुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा।
1: श्रोते हो, 7:08 झाली आहेत। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी 3 जणांना अटक विशेष तपास पथकाची नियुक्ती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. पुणे जिल्ह्यात बारामती इथं खेत बचाओ अभियानाअंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस आणि केळी पिकांच्या प्रकल्पांची तसंच मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं उभारलेल्या एआय केंद्राची पाहणी केली. नैसर्गिक शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या जीवामृत निर्मिती आणि वापराबाबतही त्यांनी माहिती घेतली आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचं कौतुक केलं. अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचं आरोग्य सुधारतं, उत्पादन क्षमता वाढते आणि सुरक्षित पौष्टिक अन्न निर्मितीला चालना मिळते असं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातील विविध धरणांमध्ये आता सरासरी 22% इतकाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42% इतका होता. अमरावती विभागात सर्वाधिक 38% पाणीसाठा असून नागपूर विभागात 30, कोकण विभागात 27, नाशिक विभागात 24, छत्रपती संभाजीनगर 24 आणि पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13% इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्य पूर्व देशातील युद्धजन्य स्थितीची कमी झालेली तीव्रता, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील कमी उत्पादन आणि देशांतर्गत वाढती मागणी यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, बसवंत या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये काल कांदा दरामध्ये सुधारणा झाली. कांद्याचा दर प्रतिक्विंटल 3000 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना 1.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा मिळाला आहे. पूर्व आशियाई देशांकडून कांद्याला वाढती मागणी आणि विविध राज्यांमधून खरेदी यामुळे पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राज्यभरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी हजारो लसीकरण बूथ, ट्रान्झिट, फिरती आणि रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत. राज्यातील 5 वर्षे वयापर्यंतच्या 1,03,00,000 बालकांना सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पोलिओ प्रतिबंधक बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या परिसरात आयोजित आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. युवकांनी तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता याला अधिक महत्व द्यावं असं राज्यपाल म्हणाले. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लवेरिनो यांनी यावेळी बोलताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी गडावरील पाणी पुरवठा योजनेला निश्चितपणे मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी तिथीप्रमाणे आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावर उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आज राज्यभरातील 1028 केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली यंदाची शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेनं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण

0: परीक्षा परिषदेनं कळवलं आहे. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी कोंडगाव परिसरातून 3 आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी दिल्ली इथून आले असून त्यापैकी 1 हरियाणाचा आणि 2 बिहारचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी काल भिवंडी इथं दिली. तपासादरम्यान या व्यक्तींकडे आढळलेले काही प्रश्न आणि आजच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. याबाबत टाटा मेमोरियलचे डॉ कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितलं,
1: जेव्हा पेशंट टाटा हॉस्पिटल सारख्या मोठ्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला आपली ट्रीटमेंट कशी होईल, आपल्याला डॉक्टर भेटेल का, आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टिगेशन कसे करता येईल, याच्याकरता जे भीती असते, अप्रेन्शन असतं, त्यांना टोटल या ज्या जर्नीमधून नेव्हिगेट करायसाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जो त्यांचा तो हा नेव्हिगेशनचा आमचा कॅन्डिडेट असतो. पेशंट करता फार महत्वाचं आहे आणि इव्हन डॉक्टर्स करता सुद्धा, कारण डॉक्टर्स प्रत्येक गोष्ट स्वतः करू नाही शकत, पण त्यांना दिसतं की पेशंटला बरोबर त्याचं काउन्सिलिंग झालं पाहिजे, त्यांचं कम्युनिकेशन झालं पाहिजे, त्याकरता हे जे पेशंट नॅव्हिगेशनचा कोर्स आहे तो फारच उपयुक्त आहे.
0: केतन अगरवाल याच्या लोहगडावर नुकत्याच झालेल्या हत्या प्रकरणानंतर काल पुण्यात संध्याकाळी गहुंजे इथल्या रहिवाशांनी अगरवाल कुटुंबासोबत एक प्रतिकात्मक मूक प्रकाश फेरी काढली. यावेळी जमलेल्या लोकांचे केतनच्या वडिलांनी आभार मानले. या प्रकरणात दोषी आढळलेल्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ही तळागाळातील कडवट शिवसैनिकांची आणि मतदारांची आहे. काही नेते सोडून गेले तरीही शिवसेनेला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमूठ आवळावी असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली इथं एका सभेत केलं. यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर टीका करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. शेगाव इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल वाशिम जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पातूरघाट ओलांडून मेडशी परिसरात पालखी दाखल होताच ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामगजरानं परिसर दुमदुमून गेला. 700 वारकरी पालखीसोबत पायी वाटचाल करत असून ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा इथे अवैध रेती उपसा करत असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं असून तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. हवामान अंदाज. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचं दमदार आगमन झालं. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि जोराच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 22% उपयुक्त पाणी साठा. राज्यभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. आणि शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती, 3 जणांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 99.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 7:20 आणि 25 सेकंद झाली आहेत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता.

0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
2: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
3: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
2: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्ख. मला विचारायचं तरी एकदा, किती ती गाई मिठाई आणायची?
3: जरा बॉक्स बघ तरी.
2: अगं बाई, राज पुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटत. काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
3: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
4: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राज पुरोहितची काजू कतली देऊया.
3: राज पुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
4: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
3: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
4: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
3: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपल्या सातारा स्वच्छ बनूया.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: गजानन वाटवे यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली. दिनविशेष आत्ताचा पण ऐकलात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
2: अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आतापर्यंत आपण विश्वकोशाचे संहिता खंड 1 ते 20 यांचा परिचय करून घेतला आणि या परिचय करून घेतानाच्या एका संवादात डॉक्टर मिठारी यांनी आपणाला सांगितलं होतं की विश्वकोश निर्मिती प्रक्रियेला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक परिचय ग्रंथ देखील तयार केला होता आणि त्याविषयी तज्ज्ञ आणि सर्वसामान्य लोक यांच्याकडून अभिप्राय टीका हे देखील मागवलं होतं आणि त्या सगळ्यांचा मिळून एक विश्वकोश परिचय ग्रंथ तयार करण्यात आला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे सागर शंकर, संपादकीय सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ ज्याची आज आपण माहिती घेणार आहोत, तर हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला, याचं स्वरूप कसं आहे?
1: मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 2 एप्रिल 1965 रोजी प्रकाशित झालेला आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाचा परिचय करून देणारा हा परिचय ग्रंथ संपादित केलेला आहे. साधारण 121 पृष्ठांचा हा परिचय ग्रंथ आहे. विश्वकोशाचे स्वरूप, नमुन्याच्या नोंदी, पारिभाषिक शब्द आणि सूची अशा 4 प्रकरणांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. जगातील ज्ञानाचा मराठीतील अधिकृत दस्तऐवज कसा असेल याचं दर्शन घडवणारा हा परिचय ग्रंथ आहे. मातृभाषेतून पायाभूत ज्ञान मिळाल्यास इंग्रजीसारख्या भाषेतील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची पात्रता सुशिक्षित मराठी वाचकांमध्ये निर्माण होईल असा विश्वास परिचय ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ इंग्रजी येत नाही म्हणून कोणत्याही जिज्ञासूला ज्ञानाची वाट बंद राहू नये हा विश्वकोशाचा प्राथमिक उद्देश आहे. भविष्यात सर्व प्रकारचे उच्च व सूक्ष्म ज्ञान मराठीतूनच उपलब्ध व्हावे अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय विश्वकोशानं बाळगलेलं आहे. अशा या महाकाय ज्ञान यज्ञाची व्याप्ती, उद्दिष्टे आणि नियोजनाची सविस्तर माहिती परिचय ग्रंथात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे.
0: सर, आपण आत्ताच म्हणालात की हा परिचय ग्रंथ म्हणजे मराठी विश्वकोशाचा आराखडाच आहे, परंतु हा जो आराखडा ग्रंथरूपामध्ये जेव्हा प्रकाशित करण्यात आला तर तो करण्यामागे संपादक मंडळाचा नेमका हेतू काय होता?
1: हा परिचय ग्रंथ प्रकाशित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मराठी विश्वकोशातील लेखन जास्तीत जास्त निर्दोष होण्याच्या दृष्टीने वाचक आणि विद्वानांची मते जाणून घेणे.
0: बरोबर.
1: त्यांच्या अभिप्रायावरून मुख्य विश्वकोशात योग्य त्या सुधारणा करता याव्यात हा मुख्य हेतू होता. यामुळे लेखक आणि संपादकांना त्यांच्या कार्याची निश्चित दिशा मिळते. या कार्यात केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक, पंजाब, अगदी जपान, जर्मनी, डेन्मार्क यासारख्या परदेशातील दूतावासांचंही सहकार्य मिळालेलं आहे. उदाहरणार्थ या परिचय ग्रंथातील फिनलंड विषयाची नमुना नोंद जी आहे ती फिनिश दूतावासाच्या सहकार्यानं पूर्ण झालेली आहे. ज्या त्या प्रदेशातील तज्ज्ञ जेव्हा आपल्या संस्कृतीबद्दल लिहितात तेव्हा ते अधिक बिनचूक आणि मौलिक ठरतं.
0: सर, 1965 साली ह्या परिचय ग्रंथाबाबत कार्यवाही झाली तर या वाचक आणि विद्वानांचे अभिप्राय या काळामध्ये कसे घेतले गेले किंवा विश्वकोशाकडे कसे आले?
1: तर हे पत्ररूपाने अभिप्राय आलेले होते किंवा काही विविध नियतकालिकांमधूनही या पद्धतीच्या टीका वगैरे आलेल्या होत्या. तर खूप मोठ्या प्रमाणात हे अभिप्राय प्राप्त झालेले होते. टीका प्रतिटीका आलेल्या होत्या. त्या प्रतिटीकांची स्वतंत्र पुस्तिकाही केली गेली होती. ही पुस्तिका विश्वकोशात लेखन संपादन करणाऱ्या मंडळींसाठी खूप उपयोगाची ठरली. उदाहरण सांगायचं झालं तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून मेहेंद्रेंची प्रतिक्रिया आली होती. परिचय ग्रंथात खरोष्ठी लिपीचा उल्लेख करताना खरोष्ठी असा केला गेला होता, म्हणजे परिचय ग्रंथामध्ये तसा छापला गेला होता. तर त्यांनी ती चूक लक्षात आणून दिली आणि ती चूक नंतर दुरुस्त केली गेली. तसंच पुढे मेहेंद्रेंनी अजून एक प्रतिक्रिया दिली होती की अवेस्था भाषेच्या नोंदीविषयी पुनर्लेखनाचा सल्ला त्यांनी दिला होता आणि त्या पद्धतीने संपादक

0: मंडळाने प्रत्यक्ष कोशामध्ये अविस्ता भाषेची नोंद पुनर्लेखन करून प्रकाशित केली. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्या प्रतिक्रियांचा सकारात्मक विचारही विश्वकोशाने केला. काही विपर्यस्त स्वरूपाच्या टीकाही केल्या गेल्या होत्या. त्यांनाही त्या त्यावेळी संपादक मंडळाने योग्य ते उत्तरं दिलेली आहेत.
1: म्हणजे मराठीतल्या खरोष्ठी लिपीबाबतही उल्लेख आलेला आहे आणि अवेस्ता या भाषेविषयी देखील उल्लेख आलेला आहे. आणि सर, आता आपण म्हणताय तर विश्वकोश जेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये अनेक गाजलेले आहेत आणि आपल्या मराठीमध्ये निर्मितीचा हा पहिल्यांदा त्या काळी व्यापक प्रयत्न झाला, तर मराठी विश्वकोशासमोर नक्कीच आव्हानं असतील तर ती कोणकोणती होती?
0: पाश्चात्य देशांमध्ये ब्रिटानिका, अमेरिकाना यासारखे विश्वकोश घडवण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिथे ज्ञान विज्ञानाचा विकास दीर्घकाळ झाल्यामुळे त्यांची पारिभाषिक शब्दावली विकसित आणि रूढ झालेली आहे. आपल्याकडे मात्र चित्र वेगळं आहे. आपल्याकडे ज्ञान विज्ञानाचा विकास अद्याप मोठ्या प्रमाणात व्हायचा आहे, त्यामुळे आपली पहिली आणि मूलभूत गरज ही नवी परिभाषा घडवणं आणि ती वाक्यात वापरून अर्थपूर्ण करणं ही होती. केवळ शब्दकोशात शब्द देऊन ते जिवंत होत नाहीत, तर ते विश्वकोशासारख्या लेखनात वापरले जातात तेव्हा त्यांना अर्थगणता प्राप्त होते. सुरुवातीला ही नवी परिभाषा कदाचित थोडी बोजड वाटू शकते, पण सातत्याने वापर केल्यानंतरच ही प्रवाही बनते. त्यामुळे नवी परिभाषा निर्माण करणं हेच मराठी विश्वकोशासमोरील सर्वात मोठं आव्हान होतं.
1: सर, 2 एप्रिल 1965 ला हा परिचय ग्रंथ प्रकाशित झाला असा आपण उल्लेख केलेला आहे, तर हे आव्हान त्या काळी पेलणं म्हणजे खूपच कठीण होतं, कारण एवढी संपर्क साधनं त्या काळी नव्हती. तर विश्वकोशापुढे ही आव्हानं पेलण्यासाठी एक काहीतरी यंत्रणा त्यांनी राबवली असेल, तर ती काय होती आणि मार्गदर्शक खंड किंवा पुस्तिका त्या काळी काही तयार करण्यात आल्या होत्या का?
0: हो, हे आव्हान पेलण्यासाठी प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मांडणी अगोदरच परिभाषा खंड प्रकाशित केलेला आहे. पारिभाषिक शब्दाच्या निर्मितीबाबत विश्वकोशाने अत्यंत चिकित्सक आणि सर्वसमावेशक धोरण स्वीकारलेलं आहे. पारिभाषिक शब्दांसाठी स्वतंत्र खंड निर्माण केलेला आहे. परिभाषा तयार करताना कोणत्याही एका कोशावर अवलंबून न राहता विविध अधिकृत स्रोतांचा आधार घेतलेला आहे. भारत सरकारचा पारिभाषिक शब्द संग्रह मुख्य आधार म्हणून वापरलेला आहे. तसेच काही विद्यापीठांनी तयार केलेल्या शब्दकोशांचं देखील सहाय्य घेतलेलं आहे. एकाच कोशाला सर्वस्वी मान्य न धरता गरजेनुसार शब्दांची निवड केलेली आहे. शब्दांची निवड करताना मराठी भाषेचं स्वरूप, प्रकृती लक्षात घेतलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक वाक्यता राखून तो शब्द मराठीच्या प्रकृतीशी जुळतो की नाही याचा विचार केलेला आहे. मराठीत आधीपासूनच जे पारिभाषिक शब्द रूढ झालेले आहेत त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द शोधण्याऐवजी ते अधिक स्पष्ट आणि रूढ असल्याने जसेच्या तसे ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा नटबोल्ट असे मराठीने स्वीकारलेले शब्द जसेच्या तसे ठेवलेले आहेत. विज्ञानाचा काटेकोरपणा जपताना भाषेचा जिवंतपणाही कमी होऊ दिलेला नाही.
1: सर, काही शब्द जे असतात ते अतिशय क्लिष्ट असतात आणि त्याचं रूपांतर करणं किंवा भाषांतर करणंही कठीण असतं, तर काही वेळेला दर्जा घसरण्याची देखील शक्यता निर्माण होते. मग अशा वेळेला विषयाचा दर्जा कमी होऊ न देता भाषा सोपी करणं कठीण असतं आणि विश्वकोशाने मग हा जो हेतू आहे हा कशा प्रकारे साध्य केला आहे याविषयी जरा सांगा.
0: विश्वकोशाची भाषा ही सर्वसामान्यांना समजेल अशी आहे.
1: हा,
0: काही क्लिष्ट, कठीण किंवा समजायला अवघड असले शब्द जाणीवपूर्वक टाळलेले आहेत. वाचकांना कोणताही विषय समजून घेताना भाषेचा अडथळा येऊ नये, विषय कोणताही असो तो शक्य तितक्या सोप्या आणि थेट भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वकोशात देण्यासाठी माहिती खूप असते, पण ती मोजक्या आणि नेमक्या शब्दात मांडावी लागते.
1: बरोबर.
0: पालाळ, अनावश्यक विस्तार करणे टाळावे लागते. जेवढी माहिती आवश्यक आहे तेवढीच आणि तीही प्रभावीपणे मांडण्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे वाचकांचा वेळ वाचतो आणि त्यांना हवी असलेली माहिती पटकन मिळते. शिवाय मराठी विश्वकोशात पारिभाषिक शब्द अत्यंत अचूकपणे आणि योग्य संदर्भात वापरलेले आहेत, त्यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते आणि त्यांच्या शब्दसंग्रहातही भर पडते. विश्वकोशातील माहिती ही वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित असावी लागते. लेखकाने आपले स्वतःचे मत, भावना किंवा पूर्वग्रह यात मिसळता कामा नये. मराठी विश्वकोशाची भाषा ही तटस्थता पाळते. माहिती केवळ तथ्य म्हणून मांडते, त्यावर कोणतीही भाष्य करत नाही. त्यामुळे विश्वकोशाची विश्वासार्हता वाढते आणि वाचकांना अचूक माहिती मिळते.
1: हा आराखडा किंवा हे नियम त्यावेळेला तर्कतीर्थांनी एक घालून घेतले होते, त्यामुळे विश्वकोश तयार करायला सोपं गेलं किंवा

0: दिशा मिळाली. मराठी विश्वकोश सर्व विषय संग्राहक किंवा आकार विल्हे स्वरूपाचा असावा असं एक विचार त्यामध्ये होता. आणि हा विचार किंवा असं स्वरूप ठेवण्यामागे नेमका विचार काय होता आणि त्याची विषयावार रचना का केली आहे किंवा नाही याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: परिचय ग्रंथामध्ये मराठी विश्वकोशाचं स्वरूप सांगितलेलं आहे. निरनिराळी शास्त्रे आणि कला एकमेकात इतकी मिसळलेली असतात की त्यांची विषयवार मांडणी करणं कठीण असतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे अगदी काटेकोरपणे विषयवार कोश रचना करणं अशक्य होतं. म्हणून सर्व विषय संग्राहक असंच स्वरूप योग्य ठरतं. सर्व विषय संग्राहक कोश रचनेतूनच हळूहळू विषयवार कोश उद्भवत असतात. शिवाय विषयवार रचलेल्या कोशामुळे सर्वसामान्य माणसांचा सर्व विषयांशी संबंध येत नाही. केवळ आपल्या विषयाचा कोश उघडून पाहणारा वाचक इतर विषयांपासून दूर राहतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्व ज्ञान क्षेत्रात शिरता यावे म्हणून सर्व विषय संग्राहक आणि आकार विल्हे अशा स्वरूपाची रचना निश्चित केली गेली होती.
0: हा म्हणजे एक शब्द घेतला तर त्या शब्दाविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला विश्वकोशामधून मिळू शकते. उदाहरणार्थ संग्राम, संग्राम म्हटलं की त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. म्हणून मग ते विषयावर आणि करण्याऐवजी सर्व विषय संग्राहक असं त्यांनी स्वरूप ठेवण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला होता आणि तसाच आराखडा किंवा दिशा दिली होती. आता मराठी विश्वकोश हा जो आहे हा ज्ञानाचा महासागर आहे, पण या महासागरातल्या माहितीची मांडणी करताना विषयाला कशी जागा दिली गेली आणि त्यामागे काही गणित असतं का याविषयी जरा थोडक्यात सांगा.
1: अशा विश्वकोशाचं काम सुरू करण्यापूर्वी संपादकांना एक महत्वाचं गणित मांडावं लागतं. ते म्हणजे विषयवार पृष्ठसंख्या निश्चिती. जर हे नियोजन केलं नाही तर महत्वाचे विषय त्रोटक राहतील आणि कमी महत्वाच्या विषयांना अनावश्यक विस्तार होईल. कोशात प्रमाणबद्धता राखण्यासाठी ही विभागणी गरजेची असते, मात्र पृष्ठसंख्या ठरवण्याची कोणतीही सर्वमान्य अशी एकच शास्त्रीय पद्धत नाही. हा निर्णय प्रामुख्याने दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक आपल्याकडे उपलब्ध असलेली पृष्ठसंख्या आणि दोन आपला जो लक्ष वाचक आहे तो. उदाहरणार्थ मराठी विश्वकोश प्रामुख्याने मराठी वाचकांसाठी आहे, त्यामुळे इतिहास या विषयासाठी निश्चित केलेली 900 पानांपैकी 400 पाने भारतीय इतिहासाला आणि त्यातही 100 पाने महाराष्ट्राच्या इतिहासाला देणे हा निर्णय मराठी वाचकांची गरज ओळखून घेतलेला असतो. यात थोडा वैयक्तिक दृष्टिकोन असला तरी तो वाचकांच्या हिताचा असतो. हा परिचय ग्रंथ विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.मराठीविश्वकोश.org आणि www.विश्वकोश.मराठी.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
0: मराठी विश्वकोश निर्माण होण्याआधी मराठी विश्वकोशाचा हा जो परिचय ग्रंथ तयार करण्यात आला त्याविषयी आपण आम्हाला खूप छान माहिती सांगितली. सागर शंकर सर, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपण आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपण आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा याविषयी कळवू शकतात. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन वक्ते आणि नवीन विषय यासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिशा भविष्यातील शिक्षणाची.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत.

0: प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
1: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या स्टेट आणि नॅशनल लेवलच्या ऍडमिशन बद्दलची काही गोष्टी पाहिल्या आणि एक टार्गेट सेट करून आपण कसं पुढपर्यंत जाणार आहे याच्याबद्दलही बोललो होतो. याचबरोबर मेडिकल संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आपण पाहतोय त्याच्यामध्ये स्पेशली जसं इंजिनिअरिंगला स्टेट आणि नॅशनलच्या दोन वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुलांना दोन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास करावा लागतो किंवा संधी पण उपलब्ध आहेत. तसं मेडिकल मात्र याच्यासाठी नाहीये, एकच नॅशनल लेवलची एक्झाम आहे NEET नॅशनल एलिजिबिलिटी अँड कम एंट्रन्स टेस्ट. या टेस्टच्या माध्यमातून तुमचे मेडिकलचे ऍडमिशन सगळे होत असतात. या ऍडमिशन्समध्ये एक गोष्ट गरजेची काय तर कोअर मेडिकल आणि पॅरामेडिकल असे दोन त्यातले पार्ट आहेत. कोअर मेडिकल ब्रांचेसमध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताना सहा प्रमुख ब्रांचेस आहेत याची कल्पना आपल्याला नक्की असेल. याच्यामध्ये ॲलोपॅथीसाठी MBBS आहे डिग्री, त्याच्यानंतर डेंटलसाठी BDS आहे, आयुर्वेदासाठी BMS आहे, होमिओपॅथीसाठी BHMS आहे, युनानी मेडियासाठी BUMS आहे, वेटरनरीसाठी BVSC आहे. ह्या कोअर सहा डिग्रीज की जिथं आपण ऍज अ डॉक्टर म्हणून करिअरकडे नक्की पाहू शकतो. याबरोबर असणाऱ्या काही पॅरामेडिकलच्या जी काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच अँड ऑडिओलॉजी, अशा प्रकारचे जवळपास एक 13-14 चांगले प्लॅटफॉर्म आहेत की जिथे तुम्ही उत्तम पद्धतीनं पॅरामेडिकलच्या करिअर कोर्सवर जाऊ शकाल. आणि मग BSc पॅरामेडिकलचे ऑप्शन्स पण भरपूर आहेत. या सगळ्याचा काउंट काढला तर जवळपास 50-55 कोर्सेस आहेत की जे विद्यार्थ्यांना मेडिकलच्या सेकंड म्हणजे पॅरामेडिकलच्या प्लॅटफॉर्मवर काम करून घेऊ शकतील. मेडिकलच्या प्रिपरेशन्स आणि कॉलेजच्या ऍडमिशन्स हे दोन क्लिअर कट टप्पे आहेत, कारण आपण त्याबद्दलही जाणतो की संपूर्ण भारतामध्ये जवळपास एक 25-1 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसतात आणि त्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या होणारी स्टेट किंवा नॅशनल लेवलची निवड पाहता याच्यातला स्पर्धा आपल्याला नक्की लक्षात येते. कारण या सगळ्यामधून एव्हरेज 40-50 हजार सीट्स ऑल इंडिया लेवलला आहेत आणि महाराष्ट्रातल्या सीट्सचा विचार केला तर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे दोन्ही पकडता एक 8-8.5 हजार जागा ह्या कोअर मेडिकल ब्रांचेसच्या आहेत तिथं. म्हणजे ही गोष्ट नक्की आहे की खूप स्पर्धा असल्यामुळे मुलांना तयारी पण तितक्याच खोलवर पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. नीटसाठी असणारा अभ्यासक्रम हा NTA डिक्लेअर केलेला, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं डिक्लेअर केलेला, म्हणजेच थोडक्यात NCERTचा सिलेबस आधारित असणारी परीक्षा, 720 मार्कांची परीक्षा आणि त्याच्या परीक्षेवर असणारे कट ऑफ जर आपण पाहिले तर जनरल कॅटेगरीला एव्हरेजली कमीत कमी एक 600-550 म्हणजे 650+ प्लस असणारा कट ऑफ आहे, 580-585 प्लस आहे. यानंतर BDS कट ऑफ थोडासा अजून एक 10-12 मार्कांनी कमी आहे, BMS 550-500 पर्यंतचे कट ऑफ, गव्हर्नमेंट मेडिकलचे असे थोडे थोडे या मार्कांनी कट ऑफ कमी कमी होत राहतात. पण सर्वसाधारण तयारी बघायला गेलं तर पहिल्या 2 वर्षांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने तयारी करून या रँकमध्ये येण्यासाठी मुलांना खूपच मेहनत घेणं हे गरजेचं आहे आणि प्रत्येक स्टुडंटचं टार्गेट हे कमीत कमी 450+ प्लस कास्ट कॅटेगरीनुसार व्हेरिएशन आहेत, पण ओपन स्टुडंटला कमीत कमी 600+ टार्गेट ठेवून तयारी करणं ही त्या प्रत्येक वर्षीच्या ऍडमिशनची आता गरज झाली हे मात्र नक्की. तर याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये ग्रेडेशन काय होतं की गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर या सगळ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याच्याबरोबर ऑटोनॉमस मधले काही प्लॅटफॉर्म समोर आहेत. आणि हे सगळे नॅशनल लेवलचे प्लॅटफॉर्म बघताना महाराष्ट्रातल्या मुलांसाठी जसं महाराष्ट्राबरोबर साऊथ इंडियातले पण काही चांगले प्लॅटफॉर्म आहेत की जिथं उत्तम कॉलेजेस आहेत, त्याच्यामुळे मुलांचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा कर्नाटकामध्ये जाण्याचा सुद्धा जास्त ओढा आहे. तिथंही ऍडमिशनची संख्या मुलांची थोडी जास्त आहे, मग त्याला अजून एक 4-5 वेगवेगळ्या परीक्षांना मुलांना थोडं फेस करावं लागतं. पण त्या सगळ्याचा एक थोडासा इन शॉर्ट चर्चा नक्की करणार आहे तिथं. पण एक तयारी म्हणून हे नक्की आहे की 11वीपासूनच तुम्हाला नीटची तयारी करायला पाहिजे, PCB तुमचे कोर सब्जेक्ट पाहिजेत आणि 100% फोकस्ड वर्क करून तुम्ही मेडिकल एंट्रन्स क्रॅक करू शकाल असे प्रयत्न नक्की राहत आहेत. पुढील भागात आपण कॉलेजेसचे स्तर आणि परीक्षेबद्दलची थोडी माहिती नक्की पाहूया.
0: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजान पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉ नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: श्रोते हो, आताच आपण दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. 7:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार

0: पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
2: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: आपण बघत होतो की अबॅकस मध्ये जी मुलं क्लासला जॉईन करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये शाळेमध्ये अकॅडमिक्स मध्ये खूप फायदा होतोय आणि याबद्दलचे काही इंटरव्ह्यूज काही अभिप्राय आपण ऐकलेले आहेत मुलांचे पण पालकांचे पण. आजही तसे काही अभिप्राय आम्हाला ऐकायला आवडतील, कोणाबद्दल सांगाल?
3: हो नक्कीच. आपण आता आपले पुण्यामध्ये सुद्धा एपिसोड प्रसिद्ध होत आहेत तर पुण्यामधीलच विद्यार्थी आणि पालक यांची प्रतिक्रिया आपण आता ऐकूया.
2: नक्कीच.
4: हॅलो एव्हरीवन, माय नेम इज स्वर्णिका अँड आय एम स्टडिंग इन क्लास 6. ऍक्च्युली आय एम स्टडिंग इन सक्सेस अबॅकस विच हेल्प to improve my logical thinking and maths. It also helped me in my academics. My teacher's name is Archana ma'am. She teaches us too well so that we can improve our maths and it helped us in improving our logical thinking too. I will recommend my friends, those who want to improve their maths, to join Success Abacus. It is in Akurdi, Nigdi. Thank you.
2: Shruti ho, Swarnikacha ha, swa anubhav apan aikla. Ajun kutlya palakanchi pratikriya मला तुम्ही ऐकवणार आहात सर.
3: आता पुण्यामधील एक आपले पालक नमिता मॅडम यांची आपण प्रतिक्रिया ऐकूया.
5: मेरा नाम नमिता मिहिर पालीवाल है. मेरी बेटी सक्सेस एबेकस में थर्ड लेवल पे है. जब से मैंने सक्सेस एबेकस में से इंट्रोड्यूस किया है तब से उसके मैथ्स में काफी इम्प्रूवमेंट है. वो बाहर मार्केट में भी कहीं जाती है तो मैथ्स को ही कैलकुलेट करती रहती है और घर में भी इवन कुछ खेल खेल में भी उसके ग्रैंड पेरेंट्स को पेरेंट्स के साथ बोलती है. इससे उसे यहाँ पर मैंने एडमिशन लिया है, उसके मैथ्स में काफी इम्प्रूवमेंट है. पहले वो नहीं कर पाती थी और पहले उसके मिस्टेक्स भी काफी होते थे लेकिन अभी वो पूरा टाइम इसमें ही रहती है, लगी रहती है कि वो सारे न्यूमेरिकल नंबर्स को कैलकुलेट करती रहती है. और जब से यहाँ पर क्लास में है उसके स्टडी में भी काफी इम्प्रूवमेंट है. क्लास की वजह से वो बोलना भी काफी सीखी है. पहले बच्चों के साथ मिक्स नहीं होती थी, अभी शेयर करती है, मिक्स होती है और यहाँ के एक्टिविटीज को भी बहुत इंजॉय करती है. मैं सभी पेरेंट्स से ये रिक्वेस्ट करती हूँ कि एक बार सक्सेस एबेकस का डेमो क्लास लेना चाहिए. अगर आपको वो पसंद आता है तो आपने वो क्लास ज्वाइन करनी चाहिए जिससे कि बच्चों के आगे के फ्यूचर में इम्प्रूवमेंट होगा और मैथ्स की वजह से आगे बहुत कॉम्पिटेटिव एग्जाम्स में भी बच्चों को दिक्कत आता है. अगर अभी से हम उस चीज के लिए बच्चों को डेवलप करेंगे तो आगे जाके बहुत कुछ उन्हें हेल्प होगा. आप सभी जरूर एक बार विजिट कीजिए और बच्चों के लिए इस चीज को एक बार सभी लोगों से रिक्वेस्ट है कि सभी लोगों ने वो क्लास एक बार तो भी अटेंड करनी चाहिए.
2: श्रोते हो, बघितलं किती फायदा होतो या अभ्यासाचा मुलांना हे आपण खुद्द मुलांकडनं आणि त्यांच्या पालकांकडनं सुद्धा जाणून घेतलेलं आहे. याच प्रकारे तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी त्यांना पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी शिवाय स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुमच्या मुलांना आजच जॉईन करा सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासला. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11 8888 56 00 11. पाटील सर, अजून कुठल्या विद्यार्थ्याबद्दल तुम्हाला सांगावंसं वाटतंय का?
3: आमच्या सातार मधील हर्षवर्धन देशमुख हा विद्यार्थी आहे तर त्यांनी माझ्याकडे मला आठवते दुसरीत असताना अबॅकसचा क्लास जॉईन केला होता. त्यानंतर त्यांनी सैनी स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवलं. त्याचबरोबर त्यांनी गणितामध्ये 30 सेकंदामध्ये 6 पाडे करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्याचबरोबर त्यांनी सीबीएसई 10th मध्ये मॅथ्स मध्ये 100 out of 100 मार्क्स मिळवले आहेत. तो सध्या पुण्यात 11th 12th ची स्टडी करतो आणि नुकतंच 12th IIT माझ्या मते जेई अडव्हान्सचा निकाल लागला आणि त्यामध्ये त्यांनी 99.96% मार्क मिळवले.
2: तेव्हा श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी तुम्ही देखील तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासला आजच घाला. क्लासेससाठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11 8888 56 00 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: धन्यवाद मॅडम.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
6: श्रोते हो, आताच आपण सक्सेस अबॅकस

अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. 7:50 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात रवींद्र भट यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
3: म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
4: श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
5: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
4: श्री वर्धमान एनएक्स चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
5: नियम अटी लागू.
6: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
7: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय.
6: गुड. आणि ते भारीच आहेत?
7: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
6: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते.

0: दी नंबर वन एंड ऑल एट वन
1: मंदार ट्रेडर्स डीवॉल्ट स्टैनले ब्लैक एंड डेकर जेके गोल्डन बुलेट अशा ब्रँड्स च्या पॉवर टूल्स न्यूमॅटिक बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्स ची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804
3: श्रोते हो सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची शब्दरचना संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी आणि हा स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा

सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर सकाळचे 8:15 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा.
1: श्रोतेहो नमस्कार. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रस्तुत वी केअर फॉर यू या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण मणक्याची रचना आणि कार्यपद्धती याविषयी जाणून घेतलं. आपल्यासोबत आहेत बालाजी श्रीरत्न हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष यादव सर. डॉक्टर यादव सरांना दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या 15

0: अधिक मणक्यांच्या शस्त्रक्रियांचा विशेष अनुभव आहे. तसंच सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रिया अशा विविध देशांमधून त्यांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलंय. या भागात आपण मणक्याचे आजार, तक्रारी आणि त्याचं निदान कसं केलं जातं याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: या भागामध्ये प्रामुख्यानं मणक्यांमधून उद्भवणारे आजार कोणकोणते आहेत याविषयी आपण माहिती घेऊया. तर सर्वप्रथम कंबरदुखी आणि मणकेदुखी यात नक्की काय फरक आहे हे काय सांगता येईल?
1: मानेच्या मणक्यापासून ते माखण हाडापर्यंत मणक्यामध्ये 23 डिस्क असतात, ज्याला आपण गाद्या किंवा चकत्या म्हणतो. त्यापैकी कोणत्या डिस्कला आजार होऊ शकतो त्यानुसार मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखी किंवा पायदुखी, ज्याला आपण सायाटिका म्हणतो, तर हे आजार पेशंटला उद्भवू शकतात. सर्वसाधारणपणे बघितलं गेलं तर मानेच्या मणक्यात 5व्या, 6व्या, 7व्या मणक्यात व कमरेच्या मणक्यात 3र्या, 4थ्या, 5व्या मणक्यात विशेषतः स्लिप डिस्क उद्भवते, कारण ह्या मणक्यामध्ये सर्वाधिक हालचाली होत असतात. मणक्याचे आजार बघायला गेलं तर कॉमन आजार म्हणजे स्लिप डिस्क, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की मणक्यातली गादी सरकणे.
0: बरोबर.
1: त्याच्याबरोबर सायाटिका, सायाटिका म्हणजे मणक्यातली पायापासून जाणारी जी नस दबणे, त्याला आपण सायाटिका म्हणतो. त्यानंतर मणक्याचा कॉमन जो आजार येतो त्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो. हल्ली त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण मणक्यामध्ये टीबी सुद्धा पसरतो. तसेच स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेच्या मणक्याची किंवा कमरेच्या मणक्याची होणारी झीज, त्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो. त्यानंतर जो आपण भाग बघतो त्याला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस किंवा मणका मणक्यावर सरकणे असे संबोधतो. जास्त प्रमाणात जे हेवी काम करणारे लेबरर असतात, जड वाहतूक करणारे हमाल किंवा उभं राहून काम करणारे लोक, बस कंडक्टर वगैरे, अशा लोकांमध्ये हे स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे मणका मणक्यावर सरकण्याचं प्रमाण खूप राहतं आणि त्यामुळे मणका तुमचा कमकुवत होतो. त्यानंतर आपण बघायला गेलं तर त्या आजाराला आपण लंबार कॅनॉल स्टिनोसिस असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, हेवी लेबरर जे म्हणतो आपण, हेवी लेबरर मध्ये हे आढळून येतं. ह्याच्यामध्ये मणक्याच्या वरचा जे आवरण असतं ते आवरण वाढलेलं असतं व ते मज्जातंतूवर जास्त प्रमाणात दाब देतं, त्याला लिगामेंटम हायपरट्रॉफी असं पण म्हणतो, लिगामेंटम फ्लेवम हायपरट्रॉफी. त्या वाढलेल्या आवरणामुळे मज्जातंतूवर दाब येतो व मज्जातंतूच्या बाजूबाजूच्या सर्व ज्या नसा असतात त्या पूर्णपणे दबल्या जातात. तर ह्या स्पेसिफिक आजारामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण जे सापडतं, त्याला पेशंटला थोडं अंतर चाललं, 20-50 मीटर चालल्यानंतर पेशंट लगेच थांबावं लागतं, त्याला आपण क्लॉडिकेशन असं म्हणतो, इंटरमिटंट क्लॉडिकेशन असं संबोधलं जातं. शिवाय वयानुसार ओल्ड एज मध्ये होणारा आजार, त्याला आपण ऑस्टिओपोरोटिक व्हर्टिब्रल फ्रॅक्चर म्हणतो. साधारण वयाच्या 60 नंतर जर वृद्ध व्यक्ती जर पडली किंवा सडन खाली वाकली तर त्यांची मणक्यांची हाडं इतकं ठिसूळ झालेली असतात की ते मणके एकमेकावर दबले जातात आणि त्या दबल्यामुळे मणक्याला एक प्रकारचा बाक येतो. विशेषतः स्त्रियांमध्ये पाळी गेल्यानंतर, मेनोपॉज नंतर हे आजार उद्भवतात किंवा 60-70 नंतर येतात ते. त्यामुळे मणका दबतो व मणक्याला बेंड येतो व पेशंटला बसणं, चालणं, उठणं अवघड होऊन जातं.
0: मग या मणकेदुखीचं आपण निदान कसं करतो?
1: मणकेदुखीचं प्रायमरी निदान हे एक्सरेद्वारे केलं जातं. एक्सरेमध्ये फक्त आपल्याला हाडांची संरचना कळते. आधुनिक पद्धतीने जर केलं तर MRI सुद्धा आपल्याला गरजेचा राहतो. जर पेशंटला जास्त त्रास होत असेल, मुंग्या पायाला बधीरपणा, चालताना वाकडं चालावं लागत असेल आणि दोन्ही पायाला जर सायाटिका वगैरे असेल तर आपल्याला MRI करण्याची गरज लागते. MRI मध्ये आपल्याला पूर्णपणे कळतं की मज्जातंतूर किती दाब आलेला आहे व साईडहून जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या किती दबलेल्या आहेत हे आपल्याला कळतं. शिवाय जर पेशंटच्या पायाला संवेदना नसतील तर त्याला EMG NCV नर्व कंडक्शन स्टडी आपल्याला करता येते.
0: बर. तर श्रोते हो, मणक्याचे आजार, त्याचे समज गैरसमज ही मालिका आपण ऐकत आहोत. या भागात मणक्यांचे आजार आणि त्याचं निदान याविषयी आपण माहिती घेतली. पुढच्या भागात आपण मणक्याच्या आजारांची लक्षणं आणि ऑपरेशन शिवाय करता येणारे उपचार याविषयी माहिती घेणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 770-968-4023 या क्रमांकावर, किंवा आपण प्रत्यक्ष भेट देऊ शकता बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, यशोदा नगर, फर्न हॉटेल मागे, गोडोली, सातारा इथं. ऐकत रहा दर रविवारी याच वेळी आपला कार्यक्रम बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, वी केअर फॉर यू. पुन्हा भेटू पुढच्या भागात. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल सातारा हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:20 आणि 30 सेकंद झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याजदराची समृद्धी ठेवी योजना।

0: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
0: संपर्क 84082993 94। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
1: नियम आणि अटी लागू।

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या बालदोस्तांसाठी क कमाल ध धमाल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी, तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केले वसुंधरा खांडके यांनी. आज सकाळी 9:30 आमच्या बालचमूंसाठी कार्यक्रम क कमाल ध धमाल.

श्रोतेहो, आज सकाळी 10:55 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 10:55 मन की बात हा कार्यक्रम. आमच्या यानंतरच्या प्रसारणात सकाळी 8:40 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 9:00 ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 प्रसारित करू मिश्र संगीताचा कार्यक्रम. आणि आज सकाळी 10:45 आणि दुपारी 12:00 आपण आनंद घेणार आहात भावगीतांचा सुगम संगीताच्या कार्यक्रमात. तेव्हा श्रोतेहो, ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:25 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ज्योतिषशास्त्राचे महत्व.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिषशास्त्राचे महत्व या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, ज्योतिषाचार्य डॉक्टर नीलेश बी कुलकर्णी सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आरोग्याविषयी आपण बोलतोय आणि या गोष्टीबद्दल बोलताना आपण जसं म्हणलं की काही जणांना छोट्या छोट्या तक्रारी आपल्याला सतत बघायला मिळतात आणि पत्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला या कळतात, त्याच्यावरती काही उपाय सुद्धा दिले जातात. मग या छोट्या छोट्या तक्रारी म्हणजे नेमक्या काय तक्रारी असू शकतात याबद्दलही सांगा.
3: आता मी मागच्या भागात आपण आरोग्य अनारोग्य ह्या दोन्ही गोष्टीवर आपण चर्चा केली होती. त्यात आरोग्य चांगलं असणाऱ्याबद्दल मी बोललेलोच होतो. तर आता अनारोग्यमध्ये काय असू शकतं बारीक सारीक, ह्यामध्ये दोन प्रकार येतात. अनारोग्य आहे पण त्या व्यक्तीच्या बारीक सारीक कुरबुरी असणं आणि काही मोठे आजार असू शकणं, ह्या गोष्टी आपण चर्चा आज करणार आहोत. तर त्यामध्ये अनारोग्य बारीक सारीक कुरबुरीमध्ये बघा, एखाद्या व्यक्तीला काही नाही झालं, म्हणजे थोडंसं गार वारा सुटलं, गार हवा सुटली आणि एकदम सर्दी झाली, किंवा काय झालं एकदमच कुठंतरी असं आंघोळ काहीतरी केली वेगळ्या पद्धतीने काही झालं, लगेच दुसऱ्या दिवशी सर्दी झाली.

0: हे थोडक्यात ती नाजूक म्हणतो, नाजूक आरोग्य असणं, नाजूक तब्येत असणं, अशा पद्धतीची ती पत्रिका असते. बारीक सारीक गोष्टीचा परिणाम लगेच होणं किंवा जरा तेलकट काही खाल्लं की लगेच संध्याकाळी खोकला सुरू होणं, अशा बारीक सारीक गोष्टी आपण नेहमी बघत असतो व्यवहारात. मग त्या पत्रिकेमध्ये मी एकच बोलेन की बारीक सारीक कुरबुरी होणं, मग सर्दी असेल, कुठं डोकं दुखणं असेल, खोकला येणं असेल, असं बारीक सारीक असं एकदमच अंग दुखायला लागणं असेल किंवा जरा काही जास्त धावपळ झाली की त्या दिवशी अंग भरून येणे किंवा काही कारणाने जरा काही झालं की थोडस अस्वस्थ वाटणे, ह्या बारीक सारीक कुरबुरी. हे काही मोठं दुखणं नसतं, बारीक सारीक असतं. त्याला किरकोळ गोष्टी जरा तो काही एखादी गोळी घेतो बरा होतो, किरकोळ गोष्टीसाठी डॉक्टरने जरा सल्ला घेतो बरा होतो, हे तो मोठा आजार नसतो, त्याला आपण अनारोग्याची एक बाजू म्हणू.
1: श्रोते हो, तुम्हालाही आरोग्यासंदर्भात काही तक्रारी जाणवत असतील, त्याचे योग्य मार्गदर्शन हवे असेल, तर त्यासाठी किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-141-91. सर, मग आता आपण जेव्हा मोठे काही आजार आपल्याला होऊ शकतात याबद्दल बोलतोय, तर ते मोठे आजार म्हणजे नेमकं काय याबद्दल?
0: बरोबर, आरोग्य अनारोग्य परत आपण तेच. अनारोग्यामध्ये बारीक सारीक काय होऊ शकतं किंवा बारीक सारीक कुरबुरीबद्दल आपण बोललो. आता मोठे आजार, आता मोठे आजार म्हणजे काय असू शकतं? तर डायबिटीस, थोडी शुगर जास्त असणं किंवा शुगर कमी असणं हा विषय येतो. बीपी म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास असणं, वरचेवर तो त्रास होणं, अशा काही गोष्टी आहेत. त्याला लॉंग लाईफ ट्रीटमेंट सुरू राहत असते अशा पद्धतीचे आजार. बीपी असेल, डायबिटीस असेल किंवा इतरही काही गोष्टी असतात की ज्याला मोठा आजार असतो आणि लॉंग लाईफ ट्रीटमेंट. मगाशी मी जे नाजूक कुरबुरी बोललो त्याला एक दोन दिवस गोळ्या घेतले की बरा होतो, पण बीपी असेल, डायबिटीस असेल, असे आजार असतील तर त्याला लॉंग लाईफ ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा कायम सुरू ठेवावी लागते. याला आपण एक वेगळा आजार म्हणतो थोडक्यात. तर हे आजार सुद्धा, मग डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर, तर हे सुद्धा आपल्याला पत्रिकेद्वारे बघता येतं. मग त्या व्यक्तीला तर ठीक आहे, डायबिटीसची शक्यता आहे, बीपीची शक्यता आहे, तर त्या व्यक्तीला आपण सूचना देऊ शकतो की तू नियमित व्यायाम कर, नियमित एक्झरसाइज चालू ठेव, किंवा गोडवर जरा मर्यादा ठेवा, किंवा बाकीच्या काही गोष्टी, मानसिक ताण वगैरे अशा गोष्टी फार घेऊ नका, अशा सूचना त्या व्यक्तीला आपण देऊ शकतो. कारण का, तर तिला त्या पत्रिकेद्वारे मोठं काहीतरी होऊ शकतं अशा पद्धतीची शक्यता आपल्याला त्या पत्रिकेत मिळत असते. म्हणून ती एक सूचना देतो. किंवा नेहमीप्रमाणे त्याला आपण काही उपासना असतात, काही उपाय असतात, तर रेग्युलर उपासना त्यांनी जर फॉलो केल्या, उपाय फॉलो केले, तर हे त्रास त्यांना तुलनेने कमी होऊ शकतात.
1: अच्छा, म्हणूनच श्रोते हो, तुम्हालाही आरोग्यासंदर्भात काही तक्रारी असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी किंवा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी यांना. संपर्क 860-001-4191, 860-001-4191, 8600-141-91. पुन्हा भेटूयात ज्योतिषाचार्य डॉक्टर निलेश बी कुलकर्णी प्रस्तुत ज्योतिषशास्त्राचे महत्व या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण ज्योतिषशास्त्राचे महत्व हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता. आणि गोव्याचा 14 आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96 बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील आणि

परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान रोश कैमान इथं होणाऱ्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभागी होतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलांचं एक पथक आणि भारतीय नौदलाची दोन जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. सेशल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना संपूर्ण प्रवासासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा सल्ला दिला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंकडून खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून यात्रा सुरू असताना मदतीसाठी विनंती प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयानं हा सल्ला जारी केला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रा करणाऱ्या काही भारतीय नागरिकांनी चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रवेश परवाना आणि व्हिसा न घेता नेपाळमध्ये प्रवास केला असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. परिणामी अनेक यात्रेकरू अडकून पडले असून त्यांनी मंत्रालयाकडे मदत मागितली आहे. आवश्यक परवानगी मिळण्याची अपेक्षा धरून प्रवास केल्यामुळे प्रवासादरम्यान अडचणी येऊ शकतात असं सांगत यात्रेकरूंनी प्रवासी कागदपत्रांशिवाय यात्रा सुरूच करू नये असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे. यात्रेला जाण्यापूर्वी आपले वाहतूकदार रीतसर नोंदणीकृत आणि अधिकृत आहेत ना हे पडताळून पाहण्याचं आवाहनही सर्व यात्रेकरूंना केलं आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं आरोग्य सेवेच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुलभ परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सर्वसमावेशक आरोग्य संरक्षण या व्यापक उद्दिष्टाच्या दिशेनं देश वाटचाल करत आहे असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. एका खासगी प्रसारमाध्यमाच्या डॉक्टर्स डे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजना सुरक्षितता योजनांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. या योजनेअंतर्गत सुमारे 62 कोटी लोकांना संरक्षण दिलं जात असून ती कुटुंबांना आर्थिक संरक्षणासह वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशविदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा 135वा भाग आहे. हा कार्यक्रम संपूर्ण आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. हिंदीतील प्रसारणापाठोपाठ आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. व्हेनेझुएलामध्ये बुधवारी झालेल्या भूकंपांमुळे मृतांची संख्या आता 1430 वर पोहोचली आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाला तडाखा देणाऱ्या 7.2 आणि 7.5 रिक्टर तीव्रतेच्या सलग 2 भूकंपांनंतर बचाव कार्य सुरू असतानाच ही ताजी आकडेवारी हाती आली आहे. किमान 68,900 लोक बेपत्ता असल्याची माहिती संबंधित कुटुंबियांनी दिली आहे. दरम्यान काल संध्याकाळी 7 सुमारास अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात 6.2 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. भारत, पाकिस्तान, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि तुर्कमेनिस्तान याशिवाय दिल्ली एनसीआर, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हरियाणासह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राचे शास्त्रज्ञ संजय कुमार प्रजापती यांनी हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून यामुळे फारसं नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं आकाशवाणीला सांगितलं. अल्पकाळ टिकलेल्या युद्धविरामानंतर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्करानं सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. शुक्रवारी एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी इराणची लष्करी पाळत ठेवण्याची यंत्रणा, दळणवळण प्रणाली, हवाई संरक्षण केंद्र, ड्रोन साठवणूक केंद्र आणि सुरुंग पेरण्याची क्षमता असलेल्या यंत्रणांना लक्ष्य केल्याची माहिती युएस सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे दिली आहे.
सुरक्षिततेच्या अनिवार्य नियमांचं पालन न करणाऱ्या शिकवणी वर्गांना दिल्लीत यापुढे कामकाज करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी

दिला आहे. एका व्हिडिओ संदेशात गुप्ता यांनी सांगितलं की अधिक कडक देखरेख, वाढीव उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांची अधिक चांगली सुरक्षितता निश्चित करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच एक भक्कम नियामक कायदा आणणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करेल. नियोजित टीईटी परीक्षेच्या आदल्या दिवशी भिवंडी पोलिसांनी या प्रकरणामधील 3 संशयित सदस्यांना अटक करून प्रश्नपत्रिका फुटीचा मोठा कट उधळून लावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. कर्करोग रुग्णांना उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन, समन्वय आणि सहाय्य मिळावं या उद्देशानं टाटा मेमोरियल सेंटर आणि इको इंडिया यांच्याद्वारे ऑनलाईन रुग्ण दिशादर्शन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून याचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कर्करोग रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतील समन्वय, प्रभावी संवाद, मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य याबाबत विशेष कौशल्य या प्रशिक्षणातून विकसित करण्यात आलं. आता पश्चिम बंगाल आणि गुजरात राज्यांमध्येही हे प्रशिक्षण दिलं जाणार असून देशभरात रुग्ण केंद्रित कर्करोग सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याचा याचा उद्देश आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकात आज लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर गट अ मधील आपल्या अखेरच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत गट अ च्या गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं 4 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी अद्याप एकही सामना न हरलेल्या ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ हा बोस्निया आणि हर्जेगोविना इथल्या सारायेवो जीएम मिक्स स्पर्धेत आपला 3रा आणि अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे. फिफा विश्वचषकात आज सकाळी अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेडियमवर झालेल्या गट एल मधील सामन्यात इंग्लंडनं पनामाचा 2-0 असा पराभव केला. जूड बेलिंगहॅम आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी 1 गोल केला आणि या विजयासह इंग्लंडनं गट एल मध्ये अव्वल स्थान निश्चित केलं. आज आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 दिवस बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुडुच्चेरी, कराईकल, तेलंगण, विदर्भ, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उद्यापर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि सेशल्स दरम्यान आज द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा. आवश्यक सर्व कागदपत्र मिळेपर्यंत कैलास मानसरोवर यात्रा सुरू न करण्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा नागरिकांना सल्ला. पंतप्रधान आज आकाशवाणीवरून करणार मन की बात. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1430 किमान 68,900 लोक बेपत्ता आणि गोव्याचा 14 वर्षीय आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाझ ठरला भारताचा 96वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रसिकांची सुरेल सोबत करणारी आपली मनपसंत एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या आपल्या मोबाईल ऍपवर सकाळचे 8:40 आणि 26 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: जयवंत कुलकर्णी, शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं सूरज यांनी आणि हा चित्रपट होता ती मी नव्हेच.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
4: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
5: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
4: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
5: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
4: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
5: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
4: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
5: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
4: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
5: YCIS, विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
4: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत

मोघे यांची शब्दरचना, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हा खेळ सावल यांचा. या चित्रपटासाठी हा स्वर आहे आशा भोसले, अनुराधा पोडवाल आणि सहकार्यांचा.

आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी आणि हा चित्रपट होता चौकट राजा.

श्रोते हो लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलसरात नाधो महानोर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हा चित्रपट होता सर्जा. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. सकाळचे 9 वाजलेत, आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

0: श्रोतेहो, गुलशन बावरा यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी, आणि सनम तेरी कसम या चित्रपटासाठी हा स्वर होता किशोर कुमार यांचा. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
5: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
6: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
2: मग देवाण घेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने?
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
0: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
5: हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
6: 10वी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
7: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
6: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
7: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
6: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
7: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
6: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
7: आणि म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
6: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
7: YCIS, विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
6: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
8: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न, पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
9: हो, आम्हाला माहिती आहे.
8: शिवाय अन्न नलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
10: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
11: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोते हो, ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात जुदाई या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रिमझिम बरसती पाऊसधारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वाय फाय कॅम्प

0: अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
4: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे CEO येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
3: मग राज पुरोहित ची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्ख. मला विचारायचं तरी एकदा, किती ती गाई मिठाई आणायची?
4: जरा बॉक्स बघ तरी.
3: अगं बाई, राजपुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटतं. काय छान बॉक्स आहेत ना, आधी नाही का सांगायचं?
4: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
5: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राजपुरोहितची काजू कतली देऊया.
4: राजपुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
5: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
4: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
5: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
4: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
6: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
7: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
8: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
9: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
8: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
9: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
8: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
9: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
8: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
9: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185 68006.

किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात जानी दुश्मन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते वर्मा मलिक आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत पेरीलाल.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं हे राहुल देव बर्मन यांनी आणि हा चित्रपट आहे लव्ह स्टोरी.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या बालदोस्तांसाठी कार्यक्रम क कमाल ध धमाल. आज या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं आहे वसुंधरा खांडके यांनी. ऐकूया कार्यक्रम क कमाल ध धमाल.
1: नमस्कार बालमित्रांनो, क कमाल ध धम्माल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुमची रेडिओ मैत्रीण वसुताईचा सप्रेम नमस्कार. बालमित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी काही सुप्त गुण लपलेले असतात. कुणाला गायन आवडतं, कुणाला वादन आवडतं, तर कुणाला नृत्यकला आवडते, तर कुणी आणखी बऱ्याच कलांमध्ये माहिर असतात. आणि ही कला तुम्ही जोपासता ते तुमचा अभ्यास, तुमची शाळा, त्या त्या वेळा, हे सगळं सगळं सांभाळून, होय ना? खरंच कौतुक आहे तुमचं. बालमित्रांनो, आज सुट्टी ना? चला तर मग करूया क कमाल ध धमाल.

0: बालमित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया छानशा गाण्यानं.
1: आली पावसात भिजू? नाही नाही नाही.

0: बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धम्माल मध्ये आज आपण ऐकणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा.
1: नमस्कार, तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आज आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आजचा आपला हा विशेष कार्यक्रम गुंपलेला आहे इतिहास, निसर्ग आणि साहित्यांच्या विविध रंगांनी. आकाशवाणीच्या या पवित्र मंचावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथील विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. तर चला या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात एका प्रसन्न स्वराने करूया. आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी चे विद्यार्थी सादर करत आहेत हे सुरल स्वागत गीत.

0: प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्ण काळ म्हणजे शाळेचे दिवस. माझी शाळा या विषयावर कामेही शाळेची विद्यार्थ्यांनी कविता सादर करीत आहे.
1: नमस्कार सर्वांना, माझे नाव युवराज्ञी जितेंद्र गाडगे. मी आज तुम्हाला माझ्या शाळेविषयी एक कविता तयार केली आहे, ती मी तुम्हाला ऐकवते. अष्टंकर मॅडमांचं मार्गदर्शन आमच्यासाठी ठरलं खास. इंग्लिश शिकवताना त्यांच्यामुळे वाढला आमचा आत्मविश्वास. जाधव मॅडम शिकवायच्या मराठी इतिहास आणि भूगोल छान. इथून तिथून फिरून आल्याच्या गोष्टींनी वाढलं आमचं ज्ञान. कातांगळे सरांनी भरला आमचा भक्कम पाया. घाडगे मॅडमनी लावली आम्हाला मुलीप्रमाणेच माया. गोरे मॅडमांचा स्वभाव होता थोडा कडक आणि थोडा छान. परिपाट चांगला घेतल्यावर तेज द्यायचे आम्हाला मान. मुख्याध्यापक मॅडम म्हणायच्या खूप छान गाणी. त्यातलीच आमची आवडती म्हणजे माझी सावंग किराणी. भांडणे झाले की असायची आम्हाला चिंता, पण तेच सोडवायला घाडगे मॅडम हा गुंता. मराठी शाळा मायेची गोड सावली. दुसऱ्या शाळेत गेली तरी आठवण तिचीच राहील. धन्यवाद.
2: सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी संजय घाडगे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामिरेत इयत्ता 7वी शिकणारी विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला अंतराळातले काही रहस्य सांगणार आहे बर का. अंतराळातला काळा भोळ म्हणजे ब्लॅक होल. इस्रो स्पेस मिशन मध्ये ब्लॅक होल सारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास केला जातो. ब्लॅक होल तिथे इतकी जबरदस्त ग्रॅव्हिटी असते की प्रकाश सुद्धा बाहेर येऊ शकत नाही आणि आत काय आहे हे पूर्ण गुपित आहे. आणि तुम्हाला माहितीये का चंद्रा पाणी खरंच आहे का. तर चंद्रावनलाच पहिल्यांदाच पाण्याचे कण सापडले. पण अजूनही प्रश्न पडतो की ते पाणी वापरता येईल का. भविष्यात मनुष्य तिथे राहू शकतील का. आणि मंगळावर खरंच जीवन आहे का. तर मार्स ऑर्बिटर मिशनमुळे मार्स बद्दल खूपच माहिती मिळाली. पण अजूनही मोठा प्रश्न पडतो की मार्सवर कधी जीवन होतं का. हे एक न सुटणारं गुपित आहे. आणि तुम्हाला माहिती आहे अंतरात कधी कधी असे सायनल सिग्नल मिळतात जे स्पष्टपणे दिसत नाही. पण काही लोक म्हणतात ते एलियन असू शकत बरं का. शास्त्रज्ञ नाही ज्यावर अजून संशोधन करत आहे. डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी. जगाचा सर्वात मोठा भाग आपल्याला दिसत नाही तो डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी असते. अजूनही शास्त्रज्ञ पूर्ण समजलेले नाही. अंतरात जितकं आपण पाहिले त्यापेक्षा अजूनही अज्ञात आहे आणि इस्रो त्या रहस्यांचे शोधत आहे. धन्यवाद.
0: मुलाखती तर तुम्ही खूप ऐकल्या असतील, पण आज आमच्या इयत्ता 7वीच्या मुली एक आगळी वेगळी मुलाखत सादर करणार आहेत. तर चला ऐकूया आगळी वेगळी मुलाखत.
3: नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे का जमलो आहे माहित आहे तुम्हाला. आज आपल्या स्टुडिओ मध्ये आले आहेत एक नवीन पाहुणे. ओळखा पाहू कोण.
4: मोबाईल महाराज.
3: ते सतत आपल्या खिशात असतात परंतु आपल्यावर राज्य करतात. चला तर आपल्या छोट्याशा मुलाखतीला सुरुवात करूया. नमस्कार मोबाईल महाराज.
4: नमस्कार, मीच तो.

0: तुमचा 24 तासांचा सोबती।
1: वा मोबाईल महाराज, तुम्ही इतके लोकप्रिय कसे झालात हो?
0: सोप आहे, लोकांना अभ्यासापासून दूर ठेवतो, गेम मध्ये गुंतवतो आणि रात्री झोप उडवतो।
1: अरे बापरे, म्हणजे तुम्ही थोडे शरारतीच आहात का?
0: थोडे नाही, खूपच। नोटिफिकेशन वाजवले की सगळे धावत पळत येतात।
1: पण तुमच्यामुळे काही त्रासही होत असेल ना लोकांना?
0: हो हो, डोळे दुखतात, वेळ वाया जातो, पण दोष माझा नाही, वापरणाऱ्यांचा आहे।
1: तुम्ही काही उपयोगासाठी पण येत असाल ना?
0: अगदी, ऑनलाइन क्लास, माहिती, नकाशे सगळे काही देतो, फक्त माझा लाड करू नका।
1: छान, तुम्ही तर मित्रासाठी अगदी छान संधी दिला आहे।
0: हो हो, मला वापरा, पण माझा गुलाम होऊ नका।
1: वा किती सुंदर संदेश आहे हा।
0: धन्यवाद, आता मला चार्जिंगला लावा।
2: छोट्या मुलांच्या कल्पना खूप वेगळ्या असतात। जसं ती शाळेत जातात तसं देव बाप्पाही पण शाळेत जात असतील का? प्रश्न या चिमुकल्यांना पडलाय, तर चला मग हा प्रश्न गाण्याच्या रूपात बघूया। रोज चांगली बुद्धी दे।

0: कधी विचार केलाय का की जर शाळेच्या भिंती बोलू लागल्या तर काय सांगतील? ऐकूया एक मनस्पर्शी स्वमत. मी शाळा बोलते.
1: मी श्रेया कैलास गाडगे. मी आता 7वी शिकते. मी तुमची झेडपी शाळा बोलते आहे. कधी माझ्या अंगणात लहान लहान पावलांचा आवाज घुमायचा. सर मॅडम म्हणत धावणारी मुलं, हसणं खेळणं गोंधळ सगळं होतं इथे. पण आज मी खूप एकटी पडले आहे. माझे वर्ग रिकामे पडले आहेत. माझ्या फळ्यावरची अक्षरही आता थांबली आहेत. मी रोज वाट पाहते कोणीतरी येईल मला पुन्हा असवेल, पण कोणीच येत नाही. मीच तुम्हाला पहिली अक्षर शिकवली, अ पासून ज्ञ पर्यंत प्रवास दाखवला, तुमच्या छोट्या हातात खोडू दिला आणि मोठी स्वप्न दाखवली. पण तुम्ही मला विसरलात का? जर मीच नाही राहिले तर त्या गरीब मुलांचं काय, ज्यांचं सगळं भविष्य माझ्यावर अवलंबून आहे. मला बंद करू नका, मला पुन्हा चालू करा.
0: रेडिओ म्हणजे ध्वनीचे माध्यम, संवादाच्या माध्यमातून उभं राहणारे एक दृश्य. कामेरी शाळेचे विद्यार्थी सादर करीत आहेत मोबाईल या विषयावर एक छोटीशी नाटिका.
2: राहुल, किती वेळ मोबाईल वापरणार?
3: हो गाई, हा गेम मी जिंकत आलोय.
0: काय रे राहुल, सारखा फोन घेऊन बसलेला असतोस, अभ्यास कधी करणार?
3: हो बाबा, थोडा वेळ थांबा.
2: राहुल चल ना खेळायला.
3: मी नाही येणार खेळायला.
2: चल ना रे, आपण सर्वजण बाहेर मिळून खेळू, खूप मजा येईल.
3: मला मैदानी खेळ खेळायला खूप कंटाळा येतो.
2: तुझ्या आवडीचे खेळ खेळूया ना, लपाछपी क्रिकेट किंवा खो खो खेळूया ना, चल ना.
3: माझ्या आवडीचे ते खेळ मोबाईल मध्येच आहेत.
2: तू येणारेस का नाही?
3: मी नाही येणार.
2: चल ग.
4: अरे राहुल, काय करतोय आज?
3: आजी मी गेम खेळतोय.
4: काय सारखं ती डबडे घेऊन बसतोय आज?
3: अग गप ग आजी तू.
4: तुला बाबा सांगायचं म्हणजे पालत्या घड्या पाणीच आहे नुसतं. लता तेवढा मजा पाट दे ग.
2: काय काचा केवढा खेळताय का? मग कोळसा पण देऊ का?
4: हो बया दे.
2: धरा.
3: काय गाजे, हे काय करती तू?
4: अरे मी काचा कवड्या खेळती.
3: मला पण शिकवती का?
4: य बस शिकवते.
3: तू म्हणती काचा कवड्या, ही तर चुक दिसती ती.
4: अरे याला तर काचा कवड्या म्हणते ती. पहिल्या बायका आम्ही रानात आवळ बोर चिचा खायचो, तेव्हा त्या चिचुक्याचा मधलं भाग पाडायचो आणि पहिल्या बायकांच्या फुटलेल्या भांगड्या त्याच्या काचा कवड्या बनते ती.
3: अजून कुठलं कुठलं खेळ माहित आहे ती ग तुला?
4: अरे मला काचा कवड्या येते ती, सागर गोट्या येते ती, बिट्ट्या येते ती, गजग येते ती.
2: सांगा सांगा चार गोष्टी समजावून.
4: बघा तुझं मैत्र बोलवायला, त्यांच्याबद्दल खेळायला जावं, सगळ्यांबर मिळून मिसळून राहावं, असलं खेळ खेळायला बुद्धी चौकस होती.
0: राहुल, तुला 10वीत पहिला नंबर आला म्हणून तुला फोन घेऊन दिला, पण तुला 2 महिन्यातच चष्मा लागला.
2: मोबाईल बघण्यापेक्षा बाहेरचं मैदानी खेळ खेळायचं, जसं की लगोरी विट्टी दांडू लपाछपी असं खेळ खेळायचं बाहेर जाऊन.
3: हो गाई, मला माझी चूक कळली, हा घे फोन.
2: फोन दे आणि हात धू आणि जेवाय बस.
3: हो आई, पण थोडा वेळ थांब, मी मित्रांकडून आलो मग जेवतो.
2: ठीक आहे.
0: डोंगराच्या रांगा आणि त्यातील घनदाट वनराईची ओळख करून देणारे सादरीकरण. कामेरी शाळेचे विद्यार्थी सादर करीत आहेत एक सुंदर गीत, डोंगर हिरवी झाडी.

0: खरंच आजचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय ठरला. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून शाळेचा आणि गावाचा अभिमान वाढवला. धन्यवाद.
1: बालमित्रांनो, आजच्या क कमाल ध धम्माल मध्ये आपण ऐकत होतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी तालुका जिल्हा सातारा या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग दुसरा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की लिहून कळवा बरं का. पुन्हा भेटूया लवकरच. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण क कमाल ध धमाल हा आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं सूत्रनिवेदन केलं होतं वसुंधरा खांडके यांनी, आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाली आहेत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट.

राज पुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदमबाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
3: नमस्कार.
2: नमस्कार डॉक्टर गुरुराज पडसळगी सर.
4: नमस्कार.
2: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं बघतो की अचानक खूप पोटात दुखायला लागतं, मागणं पुढे दुखणं येतं आणि त्यावेळेला लक्षात येतं की किडनी स्टोन आहे.
3: बरोबर.
2: पण काही काही वेळेला असं होतं की अजिबातच दुखत नाही आणि किडनी स्टोन असतो, तर हे असं कसं शक्य आहे?
3: हा प्रश्न बरेच रुग्ण मला विचारतात की डॉक्टर मला किडनी स्टोन आहे पण दुखत नाही. आणि मी तर असं म्हणतो की खूप दुखलं म्हणजे मुतखडा असतो. तर आपण आज गुरुराज सरांना विचारूया की दुखणं ह्याच्यावर मुतखड्याचा आजाराची तीव्रता समजते का?
4: सही बोला सर आपने. पेन जो है मतलब दुखना, पेट में दुखना एक मोस्ट इम्पॉर्टेंट सिम्टम है स्टोन का.
2: राइट.
4: मैं बोलता हूँ मेरे पेशेंट को कि अगर दुख रहा है तो यू आर लकी, मतलब आप नसीबवान हो, क्योंकि आपको पता चल रहा है अंदर कुछ प्रॉब्लम है करके. तो इसलिए जब तक दुख रहा है आप उस पे ध्यान दोगे और उसका सही टाइम पे इलाज करा लोगे.
2: ओके.
4: पेनलेस या फिर साइलेंट डेथ ऑफ द किडनी करके एक टर्म है हमारे इसमें. मतलब क्या होता है, अगर मानो यही स्टोन ब्लॉक किया है एक किडनी के सिस्टम को और वो धीरे धीरे हुआ है, ना कि एकदम से ब्लॉक होना.
2: अच्छा.
4: ऐसे सिस्टम में ना हमारी बॉडी अडॉप्ट हो जाता है, एडजस्ट हो जाता है.
2: Okay.
4: तो ऐसे सिस्टम में पेन नहीं होता है, इसलिए पेन रहना अच्छा है. पेनलेस अगर स्टोन दिखा तो इनफैक्ट मैं बोलता हूँ वो सबसे ज्यादा इमरजेंसी है और उसका अच्छी तरह से ख्याल रख के, उसका कंसल्टेशन करके ट्रीटमेंट करना बहुत जरूरी है.

0: श्रोतेहो, प्रोस्टेट, किडनी, मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर गुरुराज, जसं तुम्ही म्हणालात की मग पेन नसेल तर लवकरात लवकर उलट बघितलं पाहिजे, पण मग लोकांना कळणार कसं ना, मला जर दुखतच नाहीये तर मग मला स्टोन आहे याचे सिग्निफिकन्स दुसरे काय असू शकतात?
1: इनफॅक्ट पेन जो होता है एक सिम्टम आहे. हमेशा पेन को हम आजार या फिर डिसीज के रूप में नहीं देखना चाहिए. वो एक सिम्टम है. अगर किधर भी दुख रहा है या फिर आपको फीवर, ताप आ रहा है, तो उसका मतलब है आजार किधर तो दूसरे जगह पे रहता है.
0: अच्छा,
1: तो पेन का भी एक स्पेसिफिक रीजन है. पेन क्यों होता है स्टोन में? हमारे जो यूरिनरी सिस्टम रहता है, बेसिकली वो ट्यूब्स है. अगर मानो उधर ब्लॉक हुआ तभी पेन होता है.
0: अच्छा.
1: और वो ब्लॉक एकदम से होना चाहिए. अगर मानो धीरे धीरे ब्लॉक हो रहा है तो बॉडी अडाप्ट होने के लिए टाइम देते हैं एंड वो पेन नहीं होता है. इनफैक्ट हमने रिसेंटली एक ऑपरेट किया था पेशेंट को, उसका स्टोन का साइज हार्डली 8 mm का यूरेटर, जो किडनी की नली जो बोलते हैं, वहां पे ब्लॉक था. उसको पेन नहीं है करके समझा ही नहीं है अनफॉर्चुनेटली. और काफी सालों के बाद, मैं बोल रहा हूँ साल, काफी सालों के बाद उसको अचानक थोड़ा हैवीनेस वैसे लगा. तो सोनोग्राफी करवाया, पता चला किडनी ऑलरेडी फुल चुका था, साइज इंक्रीज हो चुका था और उसका जो थिकनेस बोलते हो थिन आउट हो चुका था और ऑलमोस्ट नॉन फंक्शनिंग हो चुका था.
0: ओह माय गॉड.
1: तो इसलिए ऐसे चीजेस वो नेग्लिजेंस भी नहीं बोल सकते हम, अनफॉर्चुनेटली उनको समझ में नहीं आया. या फिर कभी कभी एकाध बेर पेन आया रहेगा जो हम समझते कि ठीक है, हाँ पेन किलर ले लो एक दो दिन और बंद हो जाता है, विच इज वेरी रिस्की और काफी डेंजरस है मेरे हिसाब से.
0: जी.
1: जो भी है एक सोनोग्राफी जो सबसे नॉन इन्वेजिव बोलते हैं, और आजकल तो सब तरफ मिलता है सोनोग्राफी.
0: जी.
1: वो जल्दी से जल्दी करके एक कंसल्टेशन यूरोलॉजिस्ट के साथ लेना बहुत जरूरी पड़ता है.
2: या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट डॉक्टर गुरुराज यांनी सांगितली ती म्हणजे वेदना नाहीत म्हणजे आजार नाही हा अत्यंत गैरसमज आहे. एकदा तुम्हाला लक्षात आलं की थोडं जरी पोटामध्ये कुठे जडपणा वाटतं, हेवीनेस वाटतं, तर कमीत कमी एखादी सोनोग्राफी करून मला काही आजार नाही हे पाहणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं.
0: म्हणूनच श्रोते हो, स्वतःच्या तब्येतीची काळजी जर वेळोवेळी घेतली तर अशा मोठ्या आजारांपासून आपण स्वतःला वाचवू शकतो. तेव्हा किडनी स्टोन, किडनीचे इतर विकार, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भातल्या योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात, या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, आताच आपण एस हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. आता ऐकूया अडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
0: आजकाल ना टेन्शन खूप वाढलेली आहेत, कॉम्पिटिशन खूप आहेत, अनेक गोष्टी सगळ्यांनाच अचीव्ह करायच्या असतात आणि या सगळ्याचा परिणाम शरीरावरती होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे खूप जणांना रात्री झोप लागत नाही आणि याला स्लीप अॅपनिया असं म्हणलं जातं. तर नेमकं हे स्लीप अॅपनिया म्हणजे काय, यामागची कारणं काय आणि नुसती साधी झोप न लागणं यामुळे प्रकृती बघडू शकते का, त्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का?
6: बेसिकली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीराची जी काही रिकव्हरी आहे ही झोपेत होत असते, त्यामुळे डीप स्लीप ही आलीच पाहिजे. जर का आपल्याला झोप लागली नाही तर मग शरीराची नीट रिकव्हरी होणार नाही, आणि जर का डिटॉक्सिफिकेशन जर का प्रॉपर नाही झालं तर शरीरात टॉक्सिक लेवल वाढायला लागतील आणि शरीराची ही टॉक्सिन हँडल करण्याची एक कॅपॅसिटी असते. त्याच्यापेक्षा जास्ती विषारी द्रव्य जर का शरीरामध्ये तयार झाली तर ती आजारामध्ये कन्वर्ट होतात. मग त्याच्यामधून आपण बघतो डायबिटीज असेल, बीपी सारखे प्रॉब्लेम असतील, तिथून हार्ट अटॅक असेल, थायरॉइड असेल किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येतात. हे सगळे अनुवंशिक राहिले असं नाही. कॅन्सर सुद्धा फक्त 10% अनुवंशिक आहे असं म्हणतात आणि 90% हा लाईफस्टाईलमुळे आलेला आहे. आता हा स्लीप अॅपनिया सारखा प्रकार होतो का, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे, बरोबर ना? कारण कसं आहे की आपण स्वतःसाठी वेळच द्यायला तयार नाहीये, त्यामुळे म्हणजे नथिंग डुईंग हा एक मेन पार्ट असतो. पण आपण कायम आपल्या मोबाईलमध्ये असतो, बरोबर की नाही? इव्हन म्हणजे स्वप्नांच्या जगात जास्ती असतो, प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण फार कमी.

0: म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल म्हणजे तरुण पिढी असेल, म्हातारे असतील, म्हणजे लहान मुलं असेल, हे रात्री उशिरापर्यंत मोबाईल मध्ये असतात, कारण व्हर्च्युअल जगात ते जगत असतात आणि त्यामुळे प्रॅक्टिकल लाईफ त्यांना फार कठीण वाटायला लागतं आणि त्याच्यातून टेन्शन वाढायला लागतात.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84 84
0: मग अशा वेळेला तुमचे जे काही इमर्जन्सी सिस्टीम असेल, कॉर्टिसॉल वाढायला लागतात, मग हे जर का वाढायला लागले कॉर्टिसॉल्स वगैरे, तर ते काय करणार आहेत, शुगर वाढवणार. कारण इमर्जन्सी झाली म्हणल्यावर एनर्जी लागणार, मग लिव्हरमध्ये तुमच्या साठलेली शुगर असते ती बाहेर पडते, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आकुंचन यायला लागतं, मग तुमचं काय होतं की प्रेशर वाढायला लागतं. आणि मग खरं वास्तविक कंडिशन काहीच नसते, इमर्जन्सी काहीच नसते, परंतु बाभास असतो तो. मग त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, बरोबर ना. आणि ह्या गोष्टी रिपीटेड व्हायला लागल्या तर शरीराची त्याला मॅनेज करण्याची सिस्टीम पण काय होते, फेल होते. आणि त्याच्यातून तुम्हाला मग डायबिटीस होतो, ब्लड प्रेशर होतं. मग जरी तुम्हाला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा, इव्हन आपण बघतो की अनुवंशिकतेमुळे होणारा जो डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर तो 85 नंतर होईल, पण आजकाल जे तरुण वयामध्ये होत आहे हे काही अनुवंशिकतेमुळे नाहीये, हे लाईफस्टाईलमुळे आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे कसं होतं की या स्लीप अॅपनियामुळे सुद्धा काय होतं, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला खरं वास्तविक कसं आहे माहिती ना, की याच्यामध्ये म्हणजे जे अनवॉन्टेड जो काही स्ट्रेस तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतोय किंवा त्याच्यामुळे इथे जर का म्हणजे ऑक्सिजन पुरवठा जो काही कमी होतोय, तर मेंटल लेवलला, बरोबर ना, म्हणजे तुमच्या 7 चक्रांवर, म्हणजे मानसिक याच्यावर जर का काम करायचं असेल तर 7 चक्रांवर काम करायला पाहिजे. 7 चक्रांवर काम करावं लागतं, म्हणजे मानसिक पातळीवर काम करायला लागतं. आणि सायमल्टेनियसली शारीरिक पातळीवर सुद्धा अनेक प्रकारची आयुर्वेदामध्ये औषधं आहेत ज्यांनी तुमच्या शरीराला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूला रिलॅक्झेशन देता येतं, मेंदूतला वात कमी करता येतो, बरोबर ना. ह्या गोष्टी जर का तुम्ही प्रॉपरली आयुर्वेदाच्या माध्यमातून केली तर स्लीप अॅपनी आपण आपल्याला कमी करता येतो, आणि त्याच्यातून येणारे फ्युचर जे काही लाईफस्टाईल डिसीजेस आहेत ते सुद्धा आपल्याला टाळता येतात. तर त्यामुळे तुम्हाला कमी वयामध्ये ब्लड प्रेशर किंवा हार्ट म्हणजे म्हणतो ना डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम येत असतील तर हे अनुवंशिक नाहीयेत, हे काय आहेत, लाईफस्टाईलमुळे आलेले आहेत. आणि त्याला जर का रिव्हर्स करायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. 10:10 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: फ्रेंड्स, अनेक वर्ष स्वतःचा फ्लॅट घेण्याचं स्वप्न उराशी बाळगल्यानंतर जेव्हा आपण स्वतःचा फ्लॅट बुक करतो त्यानंतर होणारा आनंद वेगळाच असतो, नाही का? अनेक वर्ष केलेली मेहनत, बचत आणि संयम या सगळ्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता हे घर आपलं आहे ही जाणीव मनाला विलक्षण समाधान आणि सुरक्षिततेची भावना देते. आता माझ्या बोलण्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल, तरी पण मी सांगते, मी नुकतंच सातारच्या न्यू विकासनगर मधल्या 64 अव्हेन्यू मध्ये फ्लॅट बघायला गेले होते. 64 अव्हेन्यूच्या श्री अवधूत जाधव सरांकडून मला बरीच माहिती मिळाली आणि आज ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. 64 अव्हेन्यू मध्ये 5वी शेवटची विंग तयार होतीये असं मी ऐकलं होतं.
5: होय, अगदी खरं ऐकलं तुम्ही. आपल्या 4 विंगच्या यशानंतर आपण 5व्या शेवटच्या विंगचं काम सुरू करून अगदी ते 30% पूर्ण पण केलं आहे. हा प्रोजेक्ट टोटल 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल असा आहे. प्रत्येकी 7 मजली असे 322 फ्लॅटची स्कीम आहे.

0: आणि कमर्शियल सांगायचं तर यामध्ये 14 शॉप पण आहेत. चारही विंग मधले 95% फ्लॅट सोल्ड आउट सुद्धा केले आहेत. सध्या 5व्या विंग मध्ये 79 फ्लॅट उपलब्ध आहेत. त्यामध्ये 1BHK, 2BHK आणि 1BHK विथ टेरेस फ्लॅट असे पर्याय ग्राहकांसमोर ठेवले आहेत.
1: ग्रेट सर, इथल्या कन्स्ट्रक्शन क्वालिटी बद्दल काय सांगाल?
0: विसावा ग्रुप साठी कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा सर्वात महत्वाचा आणि तडजोड न करता जपला जाणारा घटक आहे. आपल्याकडे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू नामांकित कंपनीच्या असतात, जसं की विनय कंपनीचे इलेक्ट्रिक फिटिंग, ओटीस कंपनीची लिफ्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल वापरले जाते. स्ट्रक्चर मजबूत, टिकाऊ आणि सुरक्षित कसे राहील यावर विशेष भर दिला जातो. स्वप्नातलं घर आणि आवाक्यातला दर या ब्रीदवाक्याप्रमाणे परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देत प्रत्येकाच्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी विसावा ग्रुप कटिबद्ध आहे.
1: फॅन्टॅस्टिक सर, या प्रोजेक्ट मध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात?
0: हा प्रोजेक्ट सर्व आधुनिक अमेनिटीजने परिपूर्ण आहे. 24 तास पाण्याची सुविधा, गेटेड सिक्युरिटी यांसारख्या मूलभूत सोयी तर उपलब्ध आहेतच. त्याचबरोबर सोलर सिस्टीम, CCTV कॅमेरा विथ Wi-Fi अटॅचमेंट यासारखी अत्याधुनिक सुविधा देखील ग्राहकांना दिली जात आहे. 24 तास वापरासाठी असणाऱ्या पाण्याला आपण फिल्ट्रेशन सिस्टीम बसवली आहे. संपूर्ण प्रकल्पातील कॉमन लाईट सिस्टीम ऑटोमॅटिक असणार आहे. या प्रकल्पात 2 एकर पैकी 8 गुंठे जागा खास राखीव ठेवण्यात आली आहे. भरपूर मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे सर्व मुले एकत्र खेळायला जरी आली तरी कुठलीही गर्दी जाणवणार नाही. त्याचबरोबर ओपन जिमची सुविधा पण आपण ग्राहकांना देतोय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं आहे, छोटेखानी समारंभासाठी प्रशस्त ओपन स्पेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे.
1: सही.
0: हा प्रकल्प सातारा शहराच्या न्यू विकासनगर भागात वसलेला आहे. तिथून शाळा, कॉलेज, दवाखाना, मंडई आणि बँका या सुविधा अगदी जवळ आहेत. या वास्तू प्रकल्पापासून सातारा पंढरपूर रोड केवळ 900 मीटर अंतरावर तर बॉम्बे रेस्टॉरंट पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. याशिवाय लवकरच सुरू होणारे नवीन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणाहून चालत जाता येईल इतक्याच जवळ आहे. त्यामुळे कुटुंबासहित निवांत सुरक्षित जीवन जगण्यासाठी तर ही जागा आदर्श आहेच, पण वेगाने होत असलेल्या परिसराचा विकास पाहता भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प उत्तम व भरघोस रिटर्न देणारा ठरणार आहे.
1: बरोबर आहे सर, अगदी खरं बोललात. सर मला आता निघायला हवं, मी बाबांना घेऊन साइट विजिटला परत नक्की येईन. मला तुमचा नंबर मिळेल?
0: नक्कीच, घ्या ना. 72-94-94-64-64.
1: 72-94-94-64-64.
0: करेक्ट. शेवटची 5वी विंग सुरू आवाक्यातल्या दाराची.
1: हो हो हो सर, थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, तुम्हालाही सुसज्ज इमारत, प्रशस्त फ्लॅट, दर्जेदार बांधकाम आणि सर्व सोयींनी युक्त असं स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं असेल तर आजच सातारच्या न्यू विकासनगर मधील 64 अव्हेन्यू मध्ये अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन 960-432-13-40.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आता ऐकणार आहोत आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, PN गाडगीळ अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, समारंभ प्रिय भारतीयांना विशेषतः महिलांना साज शृंगाराची विशेष आवड आहे असं आपल्याला भारतभर दिसतं. लग्न, मुंच, वास्तुशांत असे विविध समारंभ असो किंवा सणवार किंवा पार्टी असो, सोन्याच्या बांगड्या, तोडे, बिल्वर, पाटल्या या परिधान करणं भारतीय स्त्रियांना फार आवडतं. तर आज आपण सोन्याच्या बांगड्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक साहेब, तुमचं स्वागत.

0: नमस्कार.
1: नमस्कार. साधारणपणे आपण तीन महत्वाच्या माळा बघितल्या होत्या, मोहनमाळ, जोंधळी आणि कंठीमळी. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हल्ली फॅशन झाली आहे की ज्या प्रकारची मी माळ गळ्यात घालीन त्याच प्रकारचे बांगड्या, त्याच प्रकारची पाटली जर असेल तर मॅचिंग सेट बनवले जातात. ते सेट घातले की त्यांना ते मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच, मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच हे दोन्ही टाळता येतं. तर ज्या प्रकारचा जो मणी असतो, म्हणजे मोहनमाळीत वेगळा मणी असतो, कंठीमणीचा वेगळा असतो, त्यानंतर जोंधळीचा वेगळा असतो, तर बांगडीचा बेस आणि त्याच्यावरती टॉपिंग्स आपण जसं म्हणतो, तर तसं ते टॉपिंग्स त्या मण्यांचं ते सोल्डर केलेलं असतं प्रॉपरली आणि त्याला बाजूनी आणखीन एक काणस बांगडी म्हणतात त्याला, बांगड्यातलाच प्रकारे अगदी थीन बांगडी असते आणि त्याला कर्व्ह असतात त्याला, तर ती सोल्डर केली जाते आणि त्याच्याप्रमाणे त्याला एक सेट म्हणजे केली जाते ती बांगडी किंवा पाटली आणि मग त्या मोहनमाळ, कंठीमणी माळ किंवा जोंधळी माळेच्या बरोबर असे ते सेट बनवले जातात. कारण हे सेट म्हटलं तुम्ही तर 110 ते 120 ग्रॅम पर्यंत येतात आणि मजुरी म्हणाल तर 14-16% मजुरी पडते. फक्त एकच हे सेट तुम्हाला लगेच मिळू शकत नाहीत कारण बांगडीही मापानुसार बनते.
0: बरोबर.
1: माळा या इंचात तयार असतात, त्यामुळे तुम्हाला जर तसा सेट हवा असला तर तो ऑर्डर देऊन करून घ्यावा लागतो
0: आणि त्याला वेळ लागतो,
1: त्याला थोडा वेळ लागतो. तर 120-130 ग्रॅम पर्यंत साधारणपणे 17-18 लाख रुपये जीएसटी, मजुरी आणि सोन्याच्या किमती सकट असे सेट बनू शकतात. आणि मग त्यामध्ये जसं आपण मागल्यास म्हटलं की काही टेक्नॉलॉजीमुळे हलक्या वजनात सुद्धा बनू शकतात, तेही हलक्या वजनात बनू शकतात की जे 70-80 ग्रॅम पर्यंत बसतात आणि मग त्याची साधारण किंमत 11-12 लाख रुपयापर्यंत जीएसटी सकट मिळते. आणि हा प्रकार आता वाढतोय, म्हणजे ही फॅशन म्हणून वाढतीये आणि हलक्या वजनामध्ये म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजीच आहे त्या प्रकारे करून मग नुसतं एकच मोहनमाळ करून आणि त्याचा सेट करून थांबत नाहीत लोक. मग जोंधळीचा पण करतात सेट, कंठीमणीचाही सेट करतात, जसं होईल तसं तसं ते अक्युमुलेट करत जातं.
0: म्हणजे ग्राहकांची जशी अपेक्षा असते त्याप्रमाणे तुम्ही बनवून देता. अशा बांगड्या पाटल्या तयार असतात का किंवा त्यांचे सेट तयार असतात का हे आम्हाला सांगा.
1: बनवून देतो याच्यात कारण सांगितलं असं, बांगडी आणि पाटली तयार ठेवणं शक्य नसतं कारण प्रत्येकाचा हाताचा विण आणि माप वेगळं असतं, तर त्याप्रमाणे ते घडणं गरजेचं असतं. काही एक स्टँडर्ड साईजच्या बांगड्या आणि हे तयार असतात, पण ज्या सेट असतात त्या सेट हे रेअरली घेतले जातात आणि त्याचा तिकीट साईज मोठा असतो, त्यामुळे त्यातल्या माळा तयार असल्या तरी बांगड्या मात्र करून मागाव्या लागतात.
0: मोडक सर, आज आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्याची खरेदी कशी करायची हे सगळं सांगितलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN कारगिल अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना कारगिल अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
4: श्रोते हो, आताच आपण PN गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. 10:20 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत ओळख बाजारपेठेची, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात
6: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
5: फ्रेंड्स, माझ्या दादाचं खूप वर्षांचं स्वप्न पूर्ण होतंय. लहानपणापासूनच हॉटेल इंडस्ट्री बद्दल त्याला प्रचंड आकर्षण होतं. त्या स्ट्रीम मधूनच त्यानं डिग्री घेतली, त्यासाठी खूप मेहनतही घेतली आणि आता त्याचं स्वतःचं हॉटेल तयार होतंय. तो खूप चूजी आहे, प्रत्येक गोष्ट स्वतःच्या आयडिया प्रमाणे तयार करून घेतो. परवाच विषय झाला नेमबोर्डचा, कारण नेमप्लेट म्हणजे आपली ओळख असते. हा बोर्डही त्याला खूप आकर्षक आणि आधुनिक हवा होता. या संदर्भातलं सदर बाजार इथल्या कूपर कॉलनीत असणाऱ्या MK आर्ट्सचं नाव खूप ऐकलं होतं, म्हणून आम्ही तिथं गेलो आणि प्रोप्रायटर मनोज खागे यांच्याकडून माहिती घेतली. नमस्कार सर, आपण MK आर्ट्सच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे नेम बोर्ड बनवता?
7: हो सांगतो, आता बदलत्या काळाप्रमाणे हेही क्षेत्र खूप अडवान्स झाले आहे. आपल्याला अट्रॅक्ट करतील असे 101 प्रकार आलेत आणि आम्ही अगदी अपडेट असतो. LED साइन बोर्ड, अॅक्रेलिक साइन बोर्ड, 3D साइन बोर्ड, अॅक्रेलिक जाळी कटिंग, निऑन LED बोर्ड, नंबर

0: नेमप्लेट्स, बॅकलाइट्स बोर्ड, इंडस्ट्रियल सायनेज, हॉस्पिटल, कॉलेजेस सायनेज या प्रकारचे नेमप्लेट्स बनवतो.
1: खूपच व्हरायटी आहे. किती वर्ष झाली आपण या व्यवसायात आहात?
0: आमचा 40-50 वर्षापासूनचा पिढीजात व्यवसाय अपडेट करून आम्ही चालवत आहोत. पारंपरिक कला जपणारा मी एक जातिवंत कलाकार आहे, त्यामुळे अर्थातच कलात्मक दृष्टिकोनातून हे काम केले जाते. या घरच्या व्यवसायात मी इयत्ता 8वीपासून मदत करत होतो. मी 2011 साली MK8 ची स्थापना केली. सध्या मार्केटमध्ये आम्ही वेल एस्टॅब्लिश आहोत.
1: ग्रेट, तुमचा खूपच प्रदीर्घ अनुभव आहे. या नेमप्लेट्स कुठे कुठे वापरल्या जातात?
0: घराच्या बाहेर लावल्या जाणाऱ्या नेमप्लेट्स कार, बाईकवर

0: व्यतिरिक्त याच्याशी संलग्न असलेल्या कोणकोणत्या सेवा आपण देता?
1: फॅमिली मेंबरची नावे एकत्र करून किंवा अनेक प्रकारचे कस्टमाइज करून आम्ही बंगल्याची नावे सजेस्ट करतो. नेमबोर्ड आमच्याकडे बनवले असो किंवा नसो, फक्त सर्व्हिस आम्ही देतो. म्हणजेच लाईट बंद असतील तर ते बदलणे किंवा वॉशिंग करून देणे. असे आमच्याकडे बरेच कस्टमर आहेत जे वर्षातून एकदा मेंटेनन्स करून घेतात. तसेच बंगल्याच्या गेट शेजारील भिंतीवर ज्या कोनशिला असतात त्याही तयार करतो.
0: ग्रेट. मार्केटमध्ये या सेवा देणारे अनेक जण आहेत, पण यात तुमचं वैशिष्ट्य किंवा वेगळे पण काय सांगता येईल?
1: एकतर आम्ही अत्यंत दर्जेदार मटेरियल वापरतो, जेणेकरून ते काम लॉंग लाईफ टिकले पाहिजे. बोर्डवरचे एखादे अक्षर गळालेले आपण पाहतोच, अर्थाचे किती अनर्थ होतात, पण असे काही होऊ नये यासाठी दर्जेदार काम केले जाते. आणि तरी सुद्धा मार्केटपेक्षा किफायतशीर दरात या सेवा आम्ही देतो. कारण असे की घरातलेच मेंबर्स मदत करतात, त्यामुळे लेबरवर होणारा खर्च कमी होतो आणि कामही काळजीपूर्वक केले जाते. अक्षरशः 10-10 वर्ष झाले तरी कस्टमरची तक्रार येत नाही. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही फोन करायचा, आम्ही डिझाईन व्हॉट्सअपवरती पाठवतो. अप्रूव्ह झालं की आम्ही साईटवर येऊन बोर्ड बसवतो. आपल्याला ऑफिसपर्यंत येण्याची गरजही नाही, घर बसल्या सर्व्हिस पुरवली जाते तेही खात्रीशीर. आम्ही रेटमध्ये कॉम्प्रोमाइज करतो, पण क्वालिटीमध्ये नाही. आपल्याला आधुनिक आणि तत्पर सेवा दिली जावी यासाठी काही आवश्यक बदलही आम्ही केले आहेत. नव्या स्वरूपात आम्ही आपल्या सेवेत तत्पर आहोत. नवीन मॅनेजमेंटनुसार नवीन MK8s जोमात.
0: क्या बात है. या सेवा साताऱ्यातच की साताऱ्या बाहेर सुद्धा दिल्या जातात?
1: कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यात आम्ही पोहोचलो आहोत. महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर सांगली, कोल्हापूर, पुणे, बारामती इथेही ऑन साईट जाऊन आम्ही कामे करतो. आणि हो, कस्टमरसाठी आमच्याकडे LED साठी 3 वर्ष वॉरंटी आणि 1 वर्ष सर्व्हिस फ्री दिली जाते, तीही अगदी छातीठोकपणे.
0: मस्तच. सर, आपला फोन नंबर सांगाल का?
1: 88-06-76-74-74.
0: 88-06-76-74-74. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, आपणही घराच्या किंवा बिझनेसच्या नेमबोर्ड विषयी विचार करत असाल तर एकदा सदर बाजार इथल्या कुपर कॉलनीत असणाऱ्या MK8s ला नक्की भेट द्या. आणि बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर. आपल्या व्यवसायाची ओळख करून द्या ओळख बाजारपेठेची मध्ये. संपर्क वर्ड अँड इमेज सोल्युशन सातारा. फोन नंबर 9604-32-13-40 9604-32-13-40.
2: ओळख बाजारपेठेची इत भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:25 आणि 45 सेकंद होत आहेत.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021 28 45 70.
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
1: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
1: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
3: 99 Avenue
4: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
3: 99 Avenue विकास नगर, सातारा, 97 97 92 99 99.
1: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
4: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
1: श्री वर्धमान NX चा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर, सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक, सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे, करतात सोने क्षणांचे.
4: नियम अटी लागू.
5: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
6: हो, ही काही मशीन्स रेग्युलर

0: पिकअप आणि सर्व्हिसिंगसाठी मंदा ट्रेडर्सकडे पाठवतोय.
1: गुड. आणि ते भारीच आहेत.
0: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
1: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते. अगदी नंबर वन अँड ऑल ऍट वन.
2: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र, आपल्या सर्वात जवळची आणि मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रचना खडीकर यांच्या आवाजातील हे गीत.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत रचना खडीकर यांच्या आवाजातील बालगीत. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात ब्रह्मकुमारी या नाटकातील पदरचना आहे विश्राम बेडेकर यांची.

0: तुम्हाला माहिती आहे का, दूषित अन्न पाणी, मद्यपान, ऑटोइम्यून आणि रक्तातील कावीळ यामुळे लिव्हरचे आजार होतात.
1: हो आम्हाला माहिती आहे.
0: शिवाय अन्ननलिका, लहान मोठे आतडे, स्वादुपिंड, पाणथरी यांच्या कॅन्सर साठी लिव्हर स्कॅन, इंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, ERCP, बँडिंग, स्टेंटिंग अशा अत्याधुनिक आरोग्य सेवा असलेले पश्चिम महाराष्ट्रातील पहिले स्पेशालिटी सेंटर
2: मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 98.
6: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
7: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हे गीत.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.

अनूप जलोटा यांच्या स्वरात राजेश जोहरी यांची हिंदी भक्तीरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती शेखर कल्याण यांनी. आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.9 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय श्रीकांत ठाकरे यांनी आणि हा स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

0: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
1: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
0: खरंच?
1: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
0: आणि पारंपरिक कोर्सेस?
1: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
2: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 10:55 मन की बात या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर लगेचच त्याचा मराठी अनुवाद दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंग बद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ

कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबाने आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशावेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते. मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छा

येतो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो, त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात

भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये, ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये बी टेक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून 1000 किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी

असणार आहे, ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत, ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात, मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशा वेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात

त्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर. श्रोते हो, 12:03 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत भावगीतांचा सुगम संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात आरती प्रभू यांची शब्दरचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: महेंद्र कपूर यांच्या आवाजात आरती प्रभू यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: अहो अहो, काय हे एवढे कसले बॉक्स घेऊन आलात?
4: सांगतो अगं, जावई बापू येत आहेत, उद्या त्यांना जायचंय कॉन्फरन्सला. तिथे अनेक कंपन्यांचे सीईओ येणार आहेत, त्यांच्यासाठी मिठाई हवी आहे.
3: मग राज पुरोहितची काजू कतली आणायची ना. तुम्ही तिथे इतकी वर्ष काम करताय, त्यांची क्वालिटी माहिती आपल्याला. अहो, कोकणातले स्पेशल काजू आणि अस्सल चांदीचा वर्क. मला विचारायचं तरी एकदा, किती ती गाई मिठाई आणायची?
4: जरा बॉक्स बघ तरी.
3: अगं बाई, राज पुरोहितचीच काजू कतली आहे हो. पॅकिंग बदललंय वाटत, काय छान बॉक्स आहेत ना. आधी नाही का सांगायचं?
4: तू बोलू दिलंस तर ना, किती ती घाई बोलायची.
5: आनंदाचे छोटे क्षण गोड करण्यासाठी, कौटुंबिक सोहळ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट गिफ्ट साठी पारंपरिक मिठाई घेऊया. राज पुरोहितची काजू कतली देऊया.
4: राज पुरोहित, मिठाई ही गोडच असली पाहिजे.
5: आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर,
4: पोवई नाका IDBI बँकेसमोर,
5: विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी
4: आणि कदम बाग सदर बाजार सातारा येथे.
6: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
7: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
7: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
6: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
8: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
9: देत आहे 18 महिने मुदतीची
8: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
9: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
8: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
9: संपर्क 8482394. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
8: नियम आणि अटी लागू.
10: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
11: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
10: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा. श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
11: नियमो अटी लागू.

0: मनोज पुरोहित, आमच्या शाखा राजपथ कन्या शाळेसमोर, पवई नाका IDBI बँकेसमोर, विसावा नाका पंजाब नॅशनल बँके शेजारी आणि कदम बाग सदर बाजार सातारा। राज पुरोहित, साताऱ्याची गोड परंपरा। राज पुरोहित।
1: श्रोते हो, काही भावगीतं आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात श्रीकांत पुरोहित यांचं गीत, संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी।

0: दहावी झाली, ऍडमिशनची चिंता आहे का?
1: काळजी करू नका, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित विज्ञान महाविद्यालय
0: यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा.
1: 11वी विज्ञान प्रवेशासाठी अजूनही सुवर्ण संधी उपलब्ध आहे.
0: तिसरा कॅप राऊंड सुरू असून चौथा कॅप राऊंड 26 जून 2026 पासून सुरू होत आहे.
2: तुमचा कॅप फॉर्म आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत भरून देऊन संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल.
0: मुलींसाठी 11वी प्रवेशाची विशेष प्रवेश फेरी उपलब्ध.
1: आणि विशेष म्हणजे साताऱ्यात प्रथमच 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी AI डेटा फंडामेंटल्स विषयाच्या विशेष मार्गदर्शन बॅचेस.
0: म्हणूनच आजच भेट द्या YCIS सातारा.
1: YCIS विज्ञान शिक्षणातील विश्वास, गुणवत्ता आणि यशाची परंपरा.
0: प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9404369436 किंवा 9403777142.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
4: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCCचे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
5: 99 Avenue
6: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
5: 99 Avenue विकास नगर सातारा 97 97 92 99 99.
7: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, सातार्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA in हॉटेल मॅनेजमेंट अँड

0: कॅटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी,
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: आज काय सकाळी सकाळीच लगभग?
3: हो, ही काही मशीन्स रेग्युलर चेकअप आणि सर्व्हिसिंग साठी मंदा ट्रेडर्स कडे पाठवतोय.
2: गुड, आणि ते भारीच आहेत.
3: येस, बट हाऊ डू यू नो अबाउट देम?
2: कम ऑन, आमचे पण जुने सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर आहेत ते, अगदी नंबर वन अँड ऑल ऍट वन.
0: मंदार ट्रेडर्स, डीवॉल्ट, स्टॅनली, ब्लॅक अँड डेकर, जेके, गोल्डन बुलेट अशा ब्रँड्सच्या पॉवर टूल्स, न्यूमॅटिक, बॅटरी ऑपरेटेड मशीन्स आणि वर्गोच्या वेल्डिंग मशीन्सची खात्रीशीर वक्तशीर दुरुस्ती, सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स.
4: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर आणि सर्व्हिस पार्टनर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
5: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
6: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
5: खरंच?
6: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: आणि पारंपरिक कोर्सेस?
6: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
7: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, पोवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
8: 12वीचा रिझल्ट लागलाय. अरे, दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
9: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
9: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
8: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

मंगेश पाडगावकर यांची शब्दरचना संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी आणि हा स्वर होता अरुण दाते यांचा. श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 12:30 असता विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव। आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना। व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का। भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले। याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला। देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं। जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली। यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला। लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला। अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली। विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं। त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं। ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले। देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं।
1: प्लास्टर ऑफ पॅरिसचे बनी

0: मूर्तियां बिल्कुल न खरीदे। साथियों, मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं। इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है।
1: गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलंय। विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली। ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला। माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी चर्चा सुरू आहे। दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली। सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील। त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील। या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे। सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली। गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले। इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुझ समुद्रधनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला। त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय। युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे। व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली। भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली तसंच बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे। व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली। जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले। या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती। कोणत्याही प्रकारचा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय। गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय। त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे। वैद्यकीय

उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरणं नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशींच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. C-295 या स्वदेशनिर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO केल्याची माहिती त्यांनी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला तर देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधींनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना दिलं.
1: अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गांव के लगभग 3500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है. परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है. ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याविषयीची माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी आपल्या कुटुंबांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवावी असं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली आहे.
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी च्या मन की बात मध्ये केला. अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं

आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी या निमित्तानं केलं. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पातून 10,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. त्यात पालघर जिल्ह्यातल्या रहिवाशांना सामावून घेतलं जाईल. मच्छीमारांसाठी मासेमारी करण्यासाठी एक बंदर तयार केलं जाईल. यासोबतच विरार जवळ एक नवा विमानतळही उभा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आज देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जात आहे. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनानं व्यापक नियोजन केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरी इथं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबाजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर इथंही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्या उपस्थितीत मोहिमेचं उद्घाटन झालं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 2,00,000 मुलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन हा सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा 34वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. प्रधानमंत्र्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानांविरोधात लढणाऱ्यांना समर्पित केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर अमेरिका मोठं लष्करी प्रत्युत्तर देईल असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली आहे. भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदत सामुग्री घेऊन शुक्रवारी पाठवली असून बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं पथकही पाठवलं आहे. दरम्यान आज व्हेनेझुएलामध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 6.1 रिक्टर इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यांना सेशेल्सचा गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन सन्मान प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार अमेय दादा, तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मी संपूर्ण आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं खूप खूप अभिनंदन करते, कारण अलीकडेच तुला मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे युवा नाट्य पुरस्काराने तुला पुरस्कारित करण्यात आलं आहे.
1: खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. हे अतिशय उत्तम काम जे तुम्ही करताय आणि माझ्यासारख्या एका रंगकर्मीला आपण इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे धन्यवाद.
0: दादा, अलीकडेच तू हौशी राज्य नाट्य संगीत स्पर्धेमध्ये तू संगीत संहिता ही नाट्यकृती तू लिहिलीस आणि ती रंगभूमीवर सादरही करण्यात आली आणि त्याला पारितोषिकही मिळाली. तर मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल.
1: नक्कीच. हे एक वेगळ्या प्रकारचं संगीत नाटक होतं. वेगळ्या प्रकारे अशा अर्थी की आपण नाटकांमध्ये दोन प्रकार आपण मानतो, एक सुखांतिका आणि दुसरी शोकांतिका. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली भारतीय नाट्य परंपरा जी आहे ती सगळी सुखांतिका असतात. जास्त करून आपल्याला एक पॉझिटिव्ह असा एक अप्रोच देऊन नाटक संपत असतं किंवा एक चांगला आशावाद देऊन नाटक संपत असतं. फक्त आपण जर संगीत नाटकांच्या बाबतीत जर बोललो तर एकच पहिला सारखं आपलं नाटक सांगता येतं, कधी सिंधू

0: ते सुद्धा जातो आणि नाटक शोकांतिका म्हणून संपतं.
1: बरोबर.
0: तसंच समिधा हे नाटक एक प्रकारची शोकांतिका आहे. आपण ऐतिहासिक संगीत नाटक अशी ह्या नाटकाचं वर्णन करू शकतो. कारण मराठी लोकांचा जसा पराक्रम आहे तसाच पराक्रम राजस्थानी लोकांचा आहे, राजपूत लोकांचा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की महाराणी पद्मिनीची जी गोष्ट होती त्याचा एक प्रकारे शोकाने त्याचा अंत झाला होता. तर हे नाटक जे आहे ते महाराणी पद्मिनीची गोष्ट सांगतच, त्या जोहराची गोष्ट सांगतच, पण त्याच्याबरोबर चालू असलेलं एक त्याचं उपकथानक होतं की कुठून हा प्रवास सुरू झाला, हे युद्ध कसं उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये राजपूत लोक नुसते हरले का, तर नाही, तर त्यांनी एक अतुल्य पराक्रम त्या तिथं उभा केला.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपल्या बरोबर आहेत अमेय धोपटकर. अमेय दादाला अलीकडेच मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार मिळाला आहे. मला असं वाटतं काही लोकांना अनेक पुरस्कार मिळतात पण काही लोकांचं कार्य त्याहूनही मोठं असतं आणि त्यातलंच आज आपल्या बरोबर आहे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व की जो एक स्वतः लेखक, दिग्दर्शक, लाईटमन, त्याबरोबर म्युझिशियन, त्याबरोबर रायटर, अशी अनेक गोष्टी तो करत असतो आणि त्याची फक्त तोंड ओळख नाहीये त्याला, तर त्याच्यामधला गाढा असा अभ्यास आहे. तर मला असं वाटतं म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात डायरेक्ट आम्ही गप्पांनीच सुरू केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल. दादा, तुझा हा प्रवास म्हणजे एकांकिका असतील, नाटक, मते गद्य पद्य दोन्ही किंवा दीर्घांक, या सगळ्या स्ट्रीम्स मध्ये तुझा प्रवेश कधी झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: नक्कीच नक्कीच सांगायला आवडेल मला. मी शाळेत होतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेपर्यंत आपण आज जर येऊन पोचलो तिथपासून जर उलटा प्रवास पाहायचा झाला तर माझी शाळा होती बहिराम परकर विद्यालय मालगुण.
1: बर.
0: म्हणजे मी 10वीपर्यंत त्या तिथे शिकलोय आणि तिथे आपल्याला माहिती मालगुण हे कवी केशवसुतांचं गाव आहे, त्यामुळे तिथून कवितांची आणि साहित्याची एक प्रकारची ओढ लागली असं म्हणू शकतो आपण. कारण मी ज्या वेळेला शाळेत होतो त्याच काळामध्ये कवी केशवसुतांचं स्मारक बनत होतं आणि त्या निमित्ताने वेगवेगळे मराठीतले जे जे नामवंत असं म्हणून ज्यांच्या साहित्यिकांची नावं आपण घेतो आजच्या घडीला, असे सगळे साहित्यिक त्या गावाला भेट देत असत आणि पर्यायाने त्यांच्या समोर जे श्रोते कोण होते असतील तर त्यांनी.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे साहित्यामधला माणूस, कवितेतला माणूस हा मोठ्यात मोठा किती होऊ शकेल, तर त्याचा सह्याद्री आम्ही त्यावेळेला पाहिला आहे आणि त्यामुळे ती एक ओढ निर्माण झाली की इतकं मोठं माणसाला होता येतं. आणि मग तिकडून ओढ निर्माण झाली, मग आम्ही काही कविता केल्या, मग छोट्याशा एकांकिका नाटुकल्या अशा शाळेमधून सुरू केल्या होत्या. आणि मग 11वी 12वी आपल्या गोगटे जोगेकरच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्या तिथे एक शामराव करंडक नावाची एक एकांकिका स्पर्धा असते, आजही करते ती. तर त्या शामराव करंडकच्या निमित्ताने मी 11वी 12वीला 2 वर्ष एकांकिका केल्या. फार मोठं काही यश त्यावेळेला मिळालं असेल असं माहिती नाही, पण तिथून एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. आपण तो एकांकिकेचा प्रवास पुढे 37 वेगवेगळ्या एकांकिका मी केल्या आणि मग तो त्यातून अल्फा करंडक मिळवण्यापर्यंत प्रवास पोहोचला. त्याच्यानंतरही तो चालू राहिला. मग मी होतो आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये. मग त्या विद्यापीठातील 4 वर्षांमध्ये वेगवेगळे असे मी युथ फेस्टिवल अटेंड केले. त्या तिथे 2 प्रकारचे युथ फेस्टिवल होतात, एक स्टेट लेवलचे म्हणजे आता आपला जसा इंद्रधनू होतो, इंद्रधनूचं नाव त्यावेळेला आमच्या हातून पडलं
1: गेलं,
0: पण त्यामुळे तो युथ फेस्टिवल आणि त्याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल फेस्टिवल म्हणजे अखंड भारतामध्ये जेवढ्या जेवढ्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत सगळ्या म्हणून त्यावेळेला त्या 21-22 होत्या, आता तो आकडा 34-35 पर्यंत गेला. तर अशा ज्या सगळ्या नॅशनल लेवलच्या अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आणि सगळ्या युनिव्हर्सिटी यांचा होणारा एक युथ फेस्टिवल असतो, तर त्या युथ फेस्टिवलचा भाग होता आला. असं मी टोटल 6 युथ फेस्टिवल मध्ये सहभागी झालोय आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळी जसे आपल्या युथ फेस्टिवलला 30-40 वेगवेगळे इव्हेंट असतात तसे त्या सगळे इव्हेंट त्याच्यामध्ये असतात. मग त्यामध्ये 5-6 याच्यामध्ये मी भाग घेत असे. म्हणजे याच्यामध्ये एकांकिका होती, स्किट होतं, माईम होतं, वन एक्टले होतं, मोनो ऍक्टिव्ह अशा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाग घेत असे. मग तिकडून मग मेडल्स मिळत गेली, त्याचा एक प्रकारचं पडलं प्रोत्साहन मिळत गेलं. आणखी मग सातत्याने युथ फेस्टिवल केले आणि नंतर मग एकांकिका स्पर्धा तर चालूच होत्या, बाहेर खुल्या एकांकिका स्पर्धा होत्या त्या चालू होत्या. महाराष्ट्रभरात होणाऱ्या म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वच सगळ्या मोठ्या स्पर्धा, आपले पुरुषोत्तम असेल किंवा त्यामध्ये एक पूर्वी चांगली एकांकिका स्पर्धा होत असेल ती असेल, सांगलीमधल्या काही एकांकिका स्पर्धा, सिंधुदुर्गातल्या तर बहुसंख्य एकांकिका स्पर्धा,

0: अशा सगळ्या एकांकिका स्पर्धा करून झालेत. सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या नाही म्हटलं तरी 12-13 स्पर्धा होत असत. आता त्यांची संख्या थोडीशी कमी झाली आहे, तर पण त्या सगळ्या एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत गेलो आणि मग एकांकिकेची सवय पडली. आणि नंतर मग मी कामानिमित्त म्हणून गोव्याला गेलो. गोव्यामध्ये मी 9 वर्ष राहिलो आणि गोव्यामध्ये राहत असताना कला अकादमीचा जो प्रवास होता तो त्यावेळेला अतिशय जोरात चालू होता. NSDच्याच धर्तीवरती गोव्याच्या कला अकादमीमध्ये एक थिएटरचा कोर्स चालत असे, तर त्यांना काही कॅज्युअल आर्टिस्ट त्यामध्ये काम करत असत, आम्ही त्यांच्या सोबत काम करत असतो. म्हणजे वेगवेगळं काम, जसं तू म्हणालास की आता मला प्रकाश योजना येते, संगीत संयोजन येतं, सेट नैपथ्याचा काही भाग येतो, तर हा हे सगळं शिकण्याचं काम हे त्या तिथं झालं की त्यांच्या शास्त्रशुद्ध जेव्हा ते शिकत असत तर त्यावेळेला त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या नोट्स कशा काढायच्या, हे तिथून शिकायला मिळालं, ते तिथं शिकता आलं. आणि मग तिथून गद्य नाटक ची थोडीशी आवड निर्माण झाली. 2 अंकी गद्य नाटक मी तिथून करत आलो. मग वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर त्या तिथं केलं जायचं. म्हणजे एक आपल्या सगळ्या हिंदू लोकांचे जे लोक होते तर ते कोकणी नाटक करत असत, मराठीचीच वेगळी भाषा, मराठी पोर्तुगीज आणि मिक्सचर असलेली भाषा त्यांची कोकणी, तर ते कोकणी नाटक करत असत. तर ते कोकणी नाटक करण्याचा त्या तिथे चान्स मिळाला. तिथले जे कॅथलिक लोक आहेत, तिथले जे ख्रिश्चन लोक आहेत, ते तियात्र नावाचं नाटक करतात.
1: ओके.
0: म्हणजे आपल्याकडे जसं संगीत नाटक असतं तसंच त्यांच्या नाटकामध्ये पण गाणं येतं.
1: ओके.
0: गाणी इंग्लिश असतात, त्यासाठी फुल मोठाच्या मोठा बँड असतो. फक्त आपलं संगीत नाटक मूळ कथानकाला पुढे नेतं, त्याचा त्या कथानकाचा आणि गाण्याचा काही
1: संबंध नाही.
0: म्हणजे कथानक जर एखादा सामाजिक विषय मांडत असेल तर त्यामध्ये येऊन काहीतरी प्रबोधन करून जातं गाणं. म्हणजे कचरा टाकू नका, प्लास्टिक वेगळं करा, अशा प्रकारचं गाणं त्यामध्ये येऊ शकतं. पण अतिशय आनंद देणारं असं वातावरण असतं त्याचं, तर तशा प्रकारचं नाटक बघता आलं. त्या तिथे एक वेस्टर्न थिएटर करणारा कला अकादमीचे लोक जे शास्त्र शुद्ध शिकत असत, हे लोक वेस्टर्न थिएटर मधली नाटकं करत असत, काही रुपांतरित असत, काही अनुवादित असत, अशा प्रकारची नाटकं ते लोक करत असत. कानडी भाषेतून कोकणीमध्ये केलेली, कानडीतून मराठीत केलेली अशी नाटकं त्यावेळेला करण्याचा चान्स मिळाला. त्याच्यानंतर जी हिंदी पण ज्याला क्लासिक ऑफ इंडियन थिएटर्स असं ज्याला म्हटलं जातं की जी नाटकं माणसांनी एकदा तरी आयुष्यात करावीत, एकदा तरी पाहावी, एकदा तरी त्या नाटकांचा भाग व्हावा, अशी उत्तम उत्तम नाटकं त्यावेळेला ती मंडई करत असत आणि त्यामुळे त्यांचा भाग होता आला, त्यातून गोष्टी शिकता आल्या. आणि हे सगळं करून करून नंतर ज्या वेळेला मी पुन्हा महाराष्ट्रात आलो, तर गोव्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गोव्याला एक संगीत परंपरा आहे मोठी, आणि त्या तिथून संगीत नाटकाचं एक म्हणतो आपण बीज डोक्यात घेऊन यायचं आलो. आणि मग इथं आल्याच्यानंतर मग संगीत नाटकाचा प्रवास चालू आहे, आजही चालू आहे. आणि तसं आजही गद्य नाटकही करतोय, आणखीन एकांकिका, आणखीन दीर्घांकाचं सुद्धा काम चालू आहे.
1: नक्कीच, तुझ्या नाटकांमध्ये अनेक नवीन नवीन युवा कलाकारांना तू संधी देतोस. आणि बघायला गेलं तर गद्य पद्य ह्या मध्ये तू गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकांकडे तुझा कल जरा ओढा जरा जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये तुझे युवा कलाकार खूप असतात, गाणारेही लागतात. आणि तू जसं म्हणालास की तुझं काम मूळ रत्नागिरी शहरात नाही तर थोडं गावामध्ये खूप आहे, मग तिथे युवा कलाकार किंवा रत्नागिरीतलेही किंवा इन जनरल, तर मग त्यांचा नाटकाप्रतीचा कल कसा आहे असं तुला वाटतंय?
0: सर्वप्रथम मी आधी सगळ्यांची माफी मागतो, मी कोणाला संधी वगैरे देत नाही, मी त्या सगळ्यांसोबत काम करतो. मला आवडतं सगळ्या नवीन लोकांबरोबर काम करायला, हे एक कारण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे लोक थोडेसे प्रतीत यश असतात किंवा ज्यांना थोडस यश मिळालेलं असतं स्पर्धांच्या माध्यमातून, तर ती जी मंडळी आहेत तर ती तशी आपल्या हातास लागत नाहीत खरं सांगायचं तर. कारण त्या लोकांकडे एक त्यांचे त्यांची संस्था असतात, त्यांचे एका ठराविक संस्थांमधून काम करत असतात. बरं, ते लोक ज्या संस्थांच्या दिग्दर्शकांसोबत काम करतात, कधी कधी ते दिग्दर्शकही असे सांगू शकतात की या लोकांबरोबर नको काम करू, हे लोक नवीन लोकांना घेऊन काम करतात, किंवा म्हणजे असं असण्याचा चान्स असू शकतो. मग त्यावेळेला आम्ही ते थोडंसं टाळतो. आपल्या रत्नागिरीमध्ये तसा प्रकार फार कमी आहे की असं कुणी कोणाच्या नाटकात करू नका असं सांगत नाही. पण तरी सुद्धा आम्ही एक नव्याने एक असा प्रघात पडलाय की ज्या वेळेला समजा 10 पात्रांचं नाटक असेल, नवीन नाटक बसवायचं घेतलं, नवीन सविता लिहून झाली, वाचन झाली 2-3 वेळा, की ज्या वेळेला 10 पात्रांचं नाटक असेल तर 8 तासांनी त्यातली 6 पात्र आम्ही नवीनच नेमतो. त्याचं कारण असं, नवीन नेमण्यामागे असं कारण असतं की आपण म्हणतो ना की ओल्या मातीचा जो गोळा असतो त्याला आकार देणं सोपं असतं, मग त्याला आपल्याकडे असलेला जो रोल आहे तसा त्याला एक प्रकारचं त्याला त्या साच्यामध्ये त्याला घालता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी चांगली होते, त्यांचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो तितका परिपक्व नसतो. कदाचित ते टायमिंग मध्ये तालमींना येत नाहीत किंवा काही कारण सांगून दांड्या मारतात, हे सगळे सहन करायला लागतं. पण मग त्याच्यासाठी आम्ही असं केलं की नाटकाची प्रोसेस सगळ्यांना एन्जॉय करता यायला पाहिजे. नाटकाची आवड माणसामध्ये निर्माण कधी होईल तर

0: नाटकाचा प्रयोग फक्त तीनच तास होणार आहे का साडेतीन तास होणार आहे, जास्तीत जास्त चार तास होणार आहे. पण ते नाटक बसवण्यामागची जी प्रोसेस आहे ती महिनाभर चालणार आहे, दीड महिना चालणार आहे, दोन महिना चालणार आहे. मग आम्ही ती जी प्रोसेस आहे ती तीन महिन्याची केली. आम्ही अडीच ते तीन महिने नाटक बसवतो शांत, सगळ्यांना वेळ घेत, त्यांच्या गळी ती भाषा उतरवायची त्या पात्राच्या, त्याच्या गळी त्याचा त्या पात्राचं जे काही चाललेलं जे त्याचं त्या नाटकामधलं संभाषण आहे ते का चाललंय, त्याच्या मागचा त्याचा इतिहास काय असला तर तो, किंवा ते पात्र आधी कुठून आलंय आणि मग त्या सीन मध्ये उभं राहिलंय, हा सगळं त्याच्या गळी हळूहळू उतरवायचं. आणि मग त्याला जेव्हा असं वाटतं का हा आता हे पात्र मी करू शकतो, तर त्यावेळी त्याचा प्रयोग करायचा. अशा प्रकारचा आम्ही ती प्रोसेस मोठी करून घेतली. आणि यामध्ये आमचे दिग्दर्शक जे आहेत नितीन जोशी जे माझ्यासोबत कायम असतात, तर त्यांचा फार मोठा वाटा आहे. कारण आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे एकदा तू ओरडायचं एकदा मी ओरडायचं, म्हणजे एकाच वेळी दोन्ही जण ओरडले तर दुसऱ्या दिवशी ते पात्र येणार नाही. मग आम्ही असं ठरवून घेतलंय आज तू ओरडलं तर मी ओरडणार नाही, मग मी त्याला जरा बरोबर
1: अंदर की बात आम्हाला आता कळलेली
0: आहे की त्यांच्याकडून करून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे आजही आम्ही नवीन नाटक करत असताना त्यांनी अर्धी अर्ध्यापेक्षा जास्ती पात्र ही काय आम्ही नवीन नेमतो. आता तुम्ही म्हणाल की संगीत नाटक असतं तर त्यावेळेला गाणारे लोक असतात. बहुतांश संस्था ह्या आपल्या जे गाणारी पात्र असतात ती त्यांची ठरलेली असतात की ती लोक, आता समजा शारदा करायची असेल तर शारदा अमुक हे करणार आहे, वल्लरी अमुक माणूस करणार आहे, त्याच्या शारदाचे वडील अमुक करणार, शारदाची आई अमुक, इंदिराबाईचं पात्र अमुक करणार, हे त्यांच्या त्यांच्या ठरलेलं असतं. त्यांचं कास्टिंग पूर्वी झालं असतं आणि मग ते नाटक निवडतात. आम्ही तसं करत आम्ही नाटक निवडतो आणि मग पात्र शोध की मग आम्हाला असं होतं की विशारद झालेला गायक कलाकार असायला हवा, अलंकारच्या आधी प्राथमिक परीक्षा देणारा असायला हवा, असं बघून जे घेतात. आम्ही असं बघत नाही, आमच्या नाटकामध्ये तीन परीक्षा गायनाच्या दिलेल्या अशाही मुलींनी काम केलं. आम्ही एक नाटक केलंय, तू मग अशी नाव घेतलंस मल्लिकाचं, त्या मल्लिका नाटकामधली जे एक पात्र ज्या मुलीने केलं होतं ती फक्त 6 वर्षाची होती. तर त्या मुलीला अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं. पण म्हणजे असं आम्ही शोधत नाही की बाबा अमुकच पाहिजे म्हणून, की आम्ही काय करतो ते पात्र शोधत असताना ते पात्र म्हणून त्या नाटकामधली जी भूमिका आहे तिला ते समोरसून छान दिसतंय का याचा आम्ही जास्ती करून जास्त विचार करतो. आणि मग जे गाणं असेल तर त्या आमच्या, जसं मी नितीन जोशींचं नाव घेतलं तितक्याच ताकदीने मला नाव घ्यायला पाहिजे विजय रानडे सरांचं, आमचे म्युझिक दिग्दर्शक. मी गाणं लिहिलेलं असतं पण त्याच्यावरती स्वरांचा साथ चढवून त्या पात्राच्या तोंडून त्याच्या आवाजाला साजेशी होईल अशी चाल ते बांधतात आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून ती गाऊन घेतात आणि ते प्रत्यक्ष रंगमंचावरती सादर केली जाते. तर ते हे त्यांचं श्रेय आहे की ते तशी बसवून घेतात. पण मग आम्ही ही जेव्हा अशी ही करतो की नवीन पात्रांना पण घेतो तर त्यावेळी त्यांच्यावर पडतो. हा नवीन पात्र पण त्यांना अट सगळ्यांना एकच आहे, त्यांनी त्यांच्या कामाचं जे काम आहे दाखवायला आम्ही तयार आहोत, पण त्यांचं काम त्यांनी द्यायचे 100% आणि हा ठास ज्या वेळेला आम्ही ठेवतो की त्यांनी 100% द्यायचे त्यावेळी तो 60-65% पर्यंत पत्र काम करत असतं. आणि मग ते 65% जर 10-10 पात्रांनी 65% काम केलं तर मग ते नाटक ऑटोमॅटिक 60-70% असतंच. आणि अशामुळे नाटकाचा प्रयोग बक्षीस हा स्पर्धेमधला जरी अविभाज्य भाग असला तरी आमच्या दृष्टीने बक्षिसांपेक्षाही त्या नाटकाच्या प्रोसेसशी, त्या नाटकाच्या सादरीकरणाचं आणि त्या नाटकानं केल्यामुळे त्या पात्रावरती म्हणजे त्या व्यक्तीवरती झालेल्या नाट्य परिणामाचा आमच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे की त्याचा आनंद त्याला किती मिळाला आहे अशा प्रकारे आम्ही ते काम.
1: नक्कीच दादा, खरंच म्हणजे एक नवीन कलाकार घेताना तू खूप छान असं हे वापरलंस की मातीचा गोळा. खरंच किती छान संकल्पना आहे, म्हणजे बघण्याचा एकदम दृष्टिकोनच बदलून जातो. तर असंच तुझ्या प्रत्येक संहितेत तुझा दृष्टिकोन आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये, मग ते सुरुवातीला संगीत कुरुमणी असेल, संगीत लावण्य सखी, संगीत मल्लिका, आत्ता अलीकडेच लिहिलेलं संगीत समिधा, किंवा अलीकडे तू पद्य नाटक लिहिलंस तू पालनहारी. तर मग ही सगळी नाटकं लिहिताना त्याचा तुझा खूप नीट असा अभ्यास असतो. आपल्याला दिसताना ती संहिता दिसते पण त्या मागचा जो हिमनग असतो तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे, तो अभ्यास, ती प्रोसेस.
0: कसं आहे की नाटकाची संहिता आपण लिहित असतो 3 तासांना पुरेल इतकी, परंतु त्याच्या मागे जे संवाद लिहिलेले असतात तर ते संवाद साधारण एक संगीत नाटक म्हणजे 50-55 पानाचं आता नाटक असतं. म्हणजे मी माझ्या वाचनामध्ये एकच पेलाची संपूर्ण स्क्रिप्ट वाचलेली आहे जी 158 पानाची. आज तितकं नाटक करणंही शक्य नाही आणि बसवणंही शक्य नाही, तितकं पाहणारही लोक आपल्यासमोर नाही. 5 अंकांची संहिता असत, आज तसं नाटक होत नाही. आज आपण 3 अंकाचं नाटक करतो, 2 अंकाचं नाटक करतो. हल्ली आम्ही आता 2 अंकाचं नाटक करतो पण तोडून परत त्याचे 3 अंक करतो, कारण 2 ब्रेक मधले मिळावेत म्हणून कलाकारांना थोडंसं

0: प्रॅक्टिस करता यावं मधल्या 10-15 मिनिटं म्हणून. पण ह्या सगळ्या मागे एक अभ्यास हा करावाच लागतो, त्याला कुठच्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. कुरुमणी ही संहिता जी मी ज्या वेळेला लिहिली होती, तर ते आपल्या सगळ्यांमध्ये कुरुमणी हे भीष्मांच्या आयुष्यावरती लिहिलेलं नाटक आहे आणि भीष्मराजांचं आयुष्य 250 वर्षाचं आहे. जर आकडात ढोबळ काढला तर 250 वर्ष भीष्मराज जगले असं आपल्याला सापडतं. पण ते सगळं करण्यासाठी मला महाभारताचे 11-11 खंड आणि 18-18 अध्याय वाचून काढावे लागले होते. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे व्यासांनी लिहिलेल्या संहितांपेक्षा, व्यासांनी लिहिलेल्या श्लोकांपेक्षाही त्याच्यावरती भासांनी केलेलं भाष्य आहे किंवा नंतर वैशंपायन ऋषींनी केलेलं जे भाष्य आहे, अशा सगळ्याचा अभ्यास करून ज्या वेळेला माहिती घेतली त्याची, जवळजवळ त्यामध्ये त्या सगळ्या संपूर्ण प्रोसेसला 1.5 वर्ष लागलं होतं मला.
1: बापरे.
0: कारण एक एक खंड त्याचा आपण जर अभ्यासायला गेलो तर तो 800-900 पानांचा असा जाडजाड मोठासा ग्रंथ होता. मग तो सगळा अभ्यासावा लागला आणि मग त्याच्यामध्ये द्रौपदी भीष्मराजांना भेटल्यावर कसा वाद संवाद असेल, किंवा भीष्मराजांना अर्जुन भेटायला येईल त्यावेळेला संवाद कसा असेल, भीष्मराजांना कृष्ण भेटायला येईल त्यावेळेला कसा संवाद असेल, ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत ती संहिता मिळती. पण त्या संहिता म्हणून ती तशी माझ्या अभ्यासाप्रमाणे आजच्या घडीला वीक होती. म्हणजे त्याच्यामधला इतिहास परफेक्ट होता, त्याच्यामधलं नाट्य परफेक्ट होतं, त्याच्यामधलं आपण काय म्हणू शकतो त्यातला त्यातला विचार होता तोही अगदी परफेक्ट होता. परंतु सादरीकरणासाठी म्हणून जितकी सुलभ संहिता पाहिजे ती तितकी संहिता सुलभ नव्हती. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकेशन्सवरती नाट्य घडतं. भीष्मराज कारण 250 वर्ष जगलेत, त्यांचा जीवनकाल जीवनपट त्या 3.5 तासात भरणं ही थोडक्यात एक प्रकारची कोंबाकोंब झाली असं मला आता वाटतं. म्हणजे त्याच्यानंतर इतक्या संहिता झाल्यानंतर मग असं मला वाटतं की ती थोडीशी रॉ होती, अजून त्याचे 2-3 ड्राफ्ट झाले असते तर ते अजून फाईन करता आली
1: आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तेवढं
0: नैपथ्य त्याचा तो अतिशय म्हणजे एक प्रकारचं तारेवरची उडी होती, तर कसरतच होती. नैपथ्य म्हणजे मोठं नैपथ्य लावावं लागलं होतं, त्यावेळेला त्रास झाला थोडा, पण तरी सुद्धा आम्ही ते सादर केलं होतं चांगल्या अर्थाने सादर झालं. त्याच्यानंतरची संहिता ती लावण नेसकी एक नवीन कथानक, म्हणजे काल्पनिक नाही पण एक नवीन कथानक स्वातंत्र्योत्तर काळातलं, ज्याच्यामध्ये जे जमीनदार वगैरे लोक होते तर त्यांच्याकडे कशी परिस्थिती होती, त्यांच्याकडे येणारे गाणे वाजवणारे लोक कसे होते, त्या कथानकाला घेऊन असं नवीन कथानक घेऊन लिहिलेली संहिता होती. त्याच्यासाठी लेखनाचं बक्षीस त्या वेळेला मिळालं मला, त्या नाटकालाही बक्षीस मिळालं. त्याचा त्याच्या संगीताविषयी मुद्दाम सांगावं असं वाटतं. कुरुमणीचं संगीत आनंद प्रभुदेसाई सरांनी केलं होतं आणि लावण्यसखीचं संगीत पहिली 4 गाणी आनंद प्रभुदेसाईने केली, नंतर प्रभुदेसाई सर गेले आणि त्याच्यानंतर उर्वरित गाणी प्रतीक जोशी सरांनी केली. तर त्यामुळे ती एक संहिता कायम लक्षात राहते. अतिशय उत्तम अशा लावण्यांच्या चाली होत्या, आजही त्याची आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत कर्मधर्म संयोगाने. पण अतिशय सुंदर असं नाटक झालं होतं ते, आणि कदाचित आता ते पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. दुसरी संस्था ते नाटक बसवते. तर संहिता होती. नंतर आपण पाहिलं मल्लिका. मल्लिका हे एका पतितयशा गायिकेच्या आयुष्यावरचं नाटक होतं की ती गायिका छोटी असल्यापासून मोठी मोठी मोठी मोठी मोठी होत जाते. त्या 6 मुली आपल्याला त्या प्रवासात दिसतात, मोठ्या मोठ्या होत
1: जातात.
0: एकाच रोलसाठी एकच रोल 6 जणी वेगवेगळ्या करत होत्या. त्या वयोमानाने जशा अशा मोठ्या होत गेला तसा त्यांचा रोल पुढे पुढे येत गेला. सुंदर अशी वेगळ्या प्रकारची गाणी. त्या नाटकाचं खासियत अशी होती की ते ठुमरी टप्पा त्या प्रकारची गाणी होती आणि त्याचं संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. विजय रानडे सरांनी कधी नव्हे तो त्याच्यामध्ये रोल केला होता, कारण तिचे आता इतक्या मोठ्या प्रवासामध्ये त्या गायिकेच्या जे 2-3-4 गुरु झाले त्यातला एक जे गुरु होते गुरुजी बाबा पुनावाले म्हणून, तर तो रोल विजय रानडे सरांनी केला होता. अतिशय सुरेख रोल केला आणि त्या येऊनही सुंदर अशी सुमधुर गाणी त्यांनी त्यामध्ये बांधली. म्हणजे भजनही होतं त्यामध्ये, त्यामध्ये सुंदर अशी गंगेचं स्तोत्र होतं, म्हणजे गंगेच्या स्तवन होतं एक प्रकारचं. आणि मग इतर ठुमरी टप्पा अशा प्रकारची गाणी होती, गझल होत्या दोन अशा प्रकारचं. म्हणजे उत्तर भारतातलं संगीत त्या नाटकामध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. आणि आत्ताचं समिधा आपण ज्याचं नाव घेतलं ते पुन्हा एकदा वीररसाचं गाणं, ज्याच्यामध्ये वीररसाची गाणी होती. काही शोक होत असताना पण थोडीशी म्हणजे अगदी थोडी दुःखद करणारी पण तरी तितकीच भारदस्त गाणी या नाटकामध्ये होती. त्याचंही संगीत विजय रानडे सरांनी केलं होतं. आणि जसं तू म्हटलंस की गद्य नाटक, तर गद्य नाटक तू पालनहारी हा एक वेगळा विचार होता. आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत त्या समीर इंदुलकर सरांना नाटक करायचं होतं आणि त्यांनी मला एक कथानक सांगितलं की आम्ही अशी ना एक पूर्वी एकांकिका करायचो, तशा संदर्भात जर तुला नाटक काय करता आलं नंतर लिही, 2 पात्रांनाच आम्हाला करायचे. आमच्याकडे 2 पात्र आहेत, मी ते 2 पात्र आहेत असं म्हणून ती नवीन संहिता लिहिली होती. त्या एकांकिकेचा त्याचा तसा संबंध काही नसला तरी मूळ कथानक पण म्हणू शकत नाही, पण कथाबीज कदाचित ते असेल कारण मी

0: मी संहिता वाचली नाही पण समीर काकांनी मला गोष्ट सांगितली होती की अशा अशा प्रकारची मला पाहिजे. तर त्याच्यानंतर मी ते दोन अंकाचं नवीन नाटक लिहिलं. त्याच्यामध्ये दोन पात्र आहेत पण ती दोन पात्र 16 वेगवेगळ्या भूमिका करतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे एक साधसं सूत्र घेऊन चाललोय, माणूस छोटा असू देत मोठा असू देत तो कधी ना कधी तरी भिकारी असतो, कोणाजवळ काही ना काहीतरी मागत असतो. एकदम श्रीमंत असेल तो परमेश्वराशी मागेल, त्याच्यापेक्षा तो थोडा कमी श्रीमंत असेल तो त्या श्रीमंत माणसाकडे मागेल, त्याच्यापेक्षा खालचा असेल तो भाईकडे मागेल, भाई भाईच्या डॉनकडे मागेल. असं प्रत्येकाची जी एक श्रृंखला आहे की कोणी ना कोण करण्यात मागत असतो, तो मागत असतो. तर मग कोणाचा तरी पालनहारी झाला म्हणून त्या संहितेचं नाव होतं तू पालनहारी, अशी एक संहिता होती.
1: खरंच मस्त. युवा फ्रेंड्स, तुम्ही ऐकताय युवावाणीचा कार्यक्रम आणि आज आपल्या सोबत आहेत मराठी रंगभूमी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा युवा नाट्य पुरस्कार प्राप्त झालेले असे अष्टपैलू युवा कलाकार अमेय धुपटकर. त्यांच्याबरोबरच्या गप्पा आपण अजून मारणार आहोत, तेव्हा स्टे ट्यून विथ आकाशवाणी. दादा, खूप अशा छान छान गप्पा आपल्या चालू आहेत आणि त्यात अजून आम्हाला बरंच काही काही जाणून घ्यायचंच आहे, पण एक पटकन असा रॅपिड फायर राऊंड घेऊया आपण. आवडतं नाटक गद्य?
0: पुरुष गद्य नाटक.
1: ओके. आणि
0: संगीत नाटक?
1: हा.
0: कट्यार, सौभद्र, स्वयंवर आणि एकच करा.
1: ओके. आवडती संहिता?
0: सगळ्यात सुंदर संहिता म्हणून जर आवडती संहिता विचाराल तर ती आहे जिसने लाहोर नाही देखा वो जन्मायच नाही, शफाअत खानचं नाटक आहे. फार जुनं आणि अतिशय सुंदर नाटक आहे.
1: आवडते लेखक?
0: अर्थात पुलं दैवत.
1: आवडते दिग्दर्शक?
0: सर्वात सुंदर आवडते दिग्दर्शक एक अनिरुद्ध खुटवड नावाचे सर आहेत जे पुण्याला असतात, त्यांच्यासोबत मी काम केलंय आणि सुंदर कविता बसवण्याची त्यांची जी प्रोसेस आहे ती स्पेशली मला आवडते. अनिरुद्ध खुटवड सर आणि आमचे अशोक समय सर ते उत्तम दिग्दर्शन करतात, आपण सगळ्यांनी त्यांची नाटकं पाहिलीत. ह्या दोन मंडळींची नाव आवर्जून घ्यायची वाटते.
1: आवडतं गाणं?
0: खूप गाणी मला आवडतात, खास करून ठुमऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्यातली हमरी अटरी या पैसे सगळ्यात आवडते.
1: आवडतं नाट्यपद?
0: नभमेघांनी आक्रमी.
1: आणि तू इतका फिरलायस तरी पण आवडतं ठिकाण? त्यातलं
0: सगळ्यात आवडतं ठिकाण असं जर सांगायचं झालं तर कला अकादमी गोवा. आजही आवडते, तिथे जाऊन बसायला आवडत. आणि अजून एक नाट्यगृह आहे गोव्यामध्येच येतं ते, त्याचं गाव आहे साखळी, रवींद्र नाट्य भवन म्हणून नवीन नाट्यगृह आहे, खूप मोठं, तिथे इंग्लिश नाटक अगदी लिहिलं या करता येईल अशा प्रकारचं मोठं नाट्यगृह, नवं नाट्यगृह आहे. त्या दोन जागा मला खास करून आवडतात. आणि नाट्यगृह कुठलं आवडतं असं जर विचारशील तर शिवाजी मंदिर दादर.
1: आणि आवडता खाद्यपदार्थ?
0: मोदक.
1: थँक्यू सो मच. दादा, गप्पा थांबू नये, खरंच असं वाटतंय तू आतापर्यंत जी संगीत नाटकं लिहिलीस, गेल्या 10 वर्षांमध्ये संगीत नाटकं जी लिहिलीस त्याचे जॉनर खरंच खूप वेगवेगळे होते आणि तू स्वतःचाच बार हाय हाय हाय असं करत गेला आहेस, तर अजून वेगळ्या जॉनर मधलं आम्हाला नक्कीच कुठली तरी संहिता बघायला आम्हाला नक्की आवडेल. त्याचबरोबर तू पालनहारी हा सुद्धा तू नाटक जे लिहिलंस यावर्षी तेही रंगभूमीवरती त्याने रंग चढवला होता आणि अशीच नाट्यकृती तुझ्याकडनं घडत राहो आणि एका वेगळ्या भूमिकेमध्ये सुद्धा तू आम्हाला बघायला मिळो ह्याच इच्छा मी आज इथे करेन. आणि त्याचबरोबर एक जाता जाता मला प्रश्न तुला नक्की विचारावासा वाटेल की तुझ्या रत्नागिरी किंवा कोकणवासियांकडनं जे कलाकार आहेत म्हणा, प्रेक्षक आहेत म्हणा, त्यांच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा आहेत आता नाटक या अँगलने?
0: अपेक्षा वगैरे असं नाही पण मला अजून एक वेगळ्या प्रकारचं नाटक करायचं या इथं की आपल्याकडे होणारं जे नाटक आहे हे एक प्रकारचं पारंपरिक नाटक आहे असं अजूनही मला वाटतं. आपण वेगवेगळे प्रयोग आपण त्यामध्ये करतो आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपण त्यामध्ये आणतो आहोत, पण नाटक म्हटलं की ह्या सगळ्या जरी गोष्टी, त्याच्या लागणारी तंत्र, त्याच्यासाठी लागणाऱ्या सविता, ह्या सगळ्या जरी आपण जमा करत असतो तरी एक गोष्ट मला कायम आवर्जून त्यामध्ये ऍड करावीशी वाटते की नाटकासाठीचे वेगवेगळे जे बाज आपण वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे जसे जॉनर्स तू म्हटलेस ते जेव्हा आपण वापरतो तर यामध्ये कुठेतरी अजून वेस्टर्न नाटक हे रत्नागिरीतल्या नाटकामध्ये किंवा कोकणातल्या नाटकामध्ये आजही कमी दिसतं. तर त्या वेस्टर्न नाटकांचं रूपांतर म्हणा किंवा वेस्टर्न नाटकांचं एक काही अंश घेऊन आपल्या कथानकाला बसवलेलं

0: प्रकार म्हणा, हा प्रकारचं जे नाटक करणारे लोक आहेत हे अगदी हाताच्या बोटावर मोजणे एवढे, तर तशा प्रकारचं नाटक जर आपण इथं वाढवू शकलो तर आपलं असलेलं नाटक आणि प्लस ते नव्याने ऍड केलेलं नाटक ह्याच्यामधून काहीतरी अजून चांगलं निर्माण होईल असं मला वाटतं. आणि येत्या एक दोन वर्षामध्ये मला तशा प्रकारचं नाटक ह्या इथल्याच कलाकारांना घेऊन, पण एक म्हणतो ना आपण की एक प्रकारचा नवा प्रघात पाळायचा त्यानिमित्ताने, अशा प्रकारचं नाटक मला करायचं.
1: नक्कीच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. याच सदिच्छांसोबत आजच्या या यो अनिशा कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते. आणि दादा, तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि खूप छान मनमुराद अशा गप्पा मारलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा तुला जो युवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन करते.
0: खूप खूप धन्यवाद मीरा तुझेही आणि आकाशवाणी रत्नागिरीचेही की मला तुम्ही या इथं बोलवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप सारे आभार, धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405573485. चला तर फ्रेंड्स, परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.

0: गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. आज देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्यांचा सहभाग. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रह ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं. परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघाती विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलं. त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद रूपी संदेश दिला त्याबद्दल धन्यवाद.
0: या निमित्तानं केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दिलं जाणारं अपघाती विमा सुरक्षा कवच आणि प्रधानमंत्री

0: जीवन ज्योती विमा योजना याविषयी प्रधानमंत्र्यांनी माहिती दिली. समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केला.
1: अंधविश्वास कई बार केवल एक गलत धारणा नहीं होता, वो डर पैदा करता है और जब डर मन पर हावी हो जाता है तो इंसान सच को देखना ही बंद कर देता है. अंधविश्वास में डूबे लोग फिर बिना तर्क के बिना सत्य जाने ऐसे फैसले लेने लगते हैं जिनका बड़ा नुकसान होता है.
0: विज्ञान अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरणही त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं. ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांतही बदल घडून येतात असं ते म्हणाले. आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर निर्मितीसाठीच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. वाढवण बंदराच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते आज बातमीदारांशी बोलत होते. जमीन संपादनाची काही कामं राहिली आहेत, स्थानिकांना विश्वासात घेऊन ती कामं पूर्ण केली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्टेशन, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचंही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी 2026 तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्तिसागर अशा 65 एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली. राज्यातल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसनं आज मंत्रालयासमोर तसंच शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले, ट्रान्झिट बूथ, फिरती पथकही कार्यान्वित करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. जिल्ह्यात 2,05,127 बालकांना पोलिओ लस देण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आलं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. जिल्ह्यात 58,815 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं ठेवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 3,88,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. बीड जिल्ह्यात भाजपा आमदार नमिता मुंदडा आज राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान 2026 निमित्त नागरी रुग्णालय अंबेजोगाई इथं आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्या. गडचिरोली इथं आमदार डॉ मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा अॅडव्होकेट प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन झालं. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वाखरीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनातर्फे ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणासाठी व्यापक सिद्धता करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात आज राबवण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण

0: सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातही 2,00,000 बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर शिवनी टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात एकाच परिवारातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूरहून अकोल्याकडे जाणारी एक मोटार आज सकाळी एका ट्रकच्या मागच्या बाजूला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला. यात मोटारीतले 5 जण मृत्यूमुखी पडले. राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतल्या अंधेरी परिसरातून निघालेल्या पर्यटकांच्या बसला पाबेघाटात भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे 1 जुलैला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेती, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संस्था तसंच कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव होणार आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत आहेत असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी केवळ 21 धावातच आयर्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 14 षटकात आयर्लंडच्या 3 बाद 104 धावा झाल्या होत्या. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होत आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी स्वीकारली. दहशतवाद विरोधी पथकानं जालना शहरात छापा टाकून नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांचा साठा जप्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर तळेकाटे सप्तलिंगी ते बाव नदी या टप्प्यात वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. देशव्यापी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत राज्याचा सहभाग आणि राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क राहा.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेव, ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेट, DTH तसंच DRM वर प्रसारित केलं जात आहे. अस्मिता वाहिनीवरचे नियोजित कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर प्रसारित केले जात आहे. 7:11:50 झालेली आहेत.
6: हाय, मी शर्वरी.
7: नमस्कार, मी रोहित.
8: मी सुखदा.
9: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
7: आम्ही चर्चा करतो.
10: आम्ही गप्पाही मारतो.
11: आम्ही मजा मस्तीही करतो.
7: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण प्रत्येक मंगळवारी
12: दुपारी 12 वनिता मंडळात
7: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
12: आपुलकी या घरात.

0: श्रुदेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नंदिनी मथुरी.

0: वृत्त विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिबार.

मंडळी नमस्कार. माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 7 आषाढ, शके 1948, दिनांक 28 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया वटपौर्णिमा या विषयावर विमलाबाई लेले आणि सहकाऱ्यांचं कीर्तन.

तीच खरी पतिव्रता स्त्री बर. ज्या स्त्रियांनी एकदा देव ब्राह्मणाला अग्निनारायणाला साक्षी ठेवून जो पती वरला धर्मशास्त्राप्रमाणे सात पावले त्याच्याबरोबर टाकली ती स्त्री कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पतीचा त्याग करीत नाही किंबहुना त्याला कमी मानित नाही. आपला पती निर्धन असो अंध असो अन्य कोणतंही रंग असो ती त्याचा अनादर करीत नाही. असेल त्या परिस्थितीमध्ये सुखा समाधानाने त्याच्याबरोबर संसार करते तीच खरी पतिव्रता स्त्री बर. अहो स्त्रियांचं आराध्य दैवत म्हणजे पती. पतीची सेवा केली की प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा केल्याचं पुण्य हे त्यांना

महापूजेचे जे चार मार्ग सांगितले आहेत ना, ते असे आहेत, स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन आणि चौथा पूजेचा मार्ग म्हणजे सतीनी पतीची सेवा। हा सतीच्या महापूजेचा मार्ग अनेक स्त्रियांनी जगाला सर्वोत्कृष्ट रीतीने दाखवला आहे। बरं, अहो आपला हा भारत खंड परमेश्वराच्या अवतारांची, साधू संतांची आणि साध्वी पतिव्रता स्त्रियांची जणू खाणच आहे। जगाच्या पाठीवरती असा दुसरा देश आढळणार नाही। आपल्या ह्या देशामध्ये कशा आणखीन स्त्री रत्न जन्माला आली ती पहा। हा

अशा अनेक महान पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या बरं, परंतु ह्या सर्वांचं वर्णन करायला आपल्याला वेळ फार कमी आहे. एक दोन उदाहरणं आपल्याला सांगायची म्हणजे, हा सतीच्या महापूजेचा मार्ग जानकी देवीने जगाला अगदी उत्तम तऱ्हेने दाखवलेला आहे बरं. राम जेव्हा वनवासाला जायला निघाले आणि सीतादेवीचा निरोप घेण्यासाठी तिच्याकडे आले, तेव्हा सीतादेवीने काय सांगावं.

रघुवीरा, मी आपल्या पुढे अगोदर वनात जाणार, आपण पाठीमागून चलावं, मला घेतल्या वाचून जाणं आपल्याला योग्य नाही. तेव्हा रामराय म्हणतात, हे देवी, अगं त्या अरण्यामध्ये व्याघ्र सिंह असे फार मोठे क्रूर पशु आहेत बरं, आणि तिथे पायी जायचं आहे. तो मार्ग म्हणजे खडे काट्याने अगदी आच्छादून गेल्यामुळे रस्ताही सरळ दिसत नाही, शिवाय त्या ठिकाणी सुग्रास अन्नही मिळणार नाही, कंदमुळं खावी लागतील. तेव्हा तू या राजवाड्यातच राहा, मी तुला लवकर भेट देईन. आता सामान्य स्त्री असती ना तर हा उपभोग सोडून गेलीच नसती हं. परंतु सीतामाई म्हणतात, नाथ, मी तुमची धर्मपत्नी आहे, जिकडे पती तिकडे सती. या राजवाड्यामध्ये सर्व सुख आहेत पण पती सुख नाही, तेव्हा तो राजवाडा मला अरण्याप्रमाणे वाटेल. आणि ज्या अरण्यामध्ये ही सर्व सुख नाहीत पण पती सन्निध आहेत, ते अरण्य मला राजवैभवाप्रमाणे वाटेल. सीता देवीचं हे साध्वीपण आर्यवर्तातल्या सर्व स्त्रियांना अगदी निसंशय मार्गदर्शक आहे. गांधारीनी सुद्धा आपले पती अंध म्हणून आपले डोळे जन्मभर बांधून घेतले होते बरं. हरिश्चंद्राची पत्नी तारामती हिने तर पतिवचनासाठी केवढे कष्ट सहन केलेले आहेत आपल्याला माहितीच आहे. याच खऱ्या पतिव्रता स्त्रिया, कारण खरं संसाराचं सार त्यांनी जाणलेलं होतं म्हणून

आज वट पौर्णिमा. यमराजाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी अशी ही महान पतिव्रता स्त्री सती सावित्री हिचा चरित्र भाग

देशात एक धार्मिक व सत्यवक्ता असा राजा होऊन गेला बरं. तो प्रजेला अत्यंत सुख देत असे, परंतु राजाला अपत्य नसल्यामुळे तो फार दुःखी होता. राजाने पुत्र प्राप्तीसाठी सावित्री देवीची 18 वर्ष आराधना केली, तेव्हा त्याला सावित्रीच्या कृपा प्रसादाने कन्या रत्न झालं. तिचं नाव त्याने सावित्री असंच ठेवलं. सावित्री अत्यंत सुस्वरूप बुद्धिवान अशी होती. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे ती वाढत होती. तिची गोड कौतुक आणखीन पुरवली जात होती. पुढे त्या काळातल्या प्रमाणे सावित्री उपवर झाली, तेव्हा राजाला तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागली. त्या काळी मुलांनी मुलीला मागणी घालायची असा रिवाज होता. हा पण जो कोणी राजपुत्र तिला मागणी घालायला येईना तो तिच्या अगदी तेजाला पाहून दिपून माघारीच जाई बरं. पतिव्रता व निर्भयता या गुणामुळे सावित्रीचं असं काही तेज दिसू लागलं की तिच्या पुढे मोठमोठे सुंदर राजपुत्र हे फिक्के दिसायला लागले. सावित्रीशी विवाह करायला आपण लायक आहोत असा आत्मविश्वास एकाही राजपुत्राला वाटेना, आणि त्यामुळे तिचा विवाह होईना. तेव्हा राजाला अधिकच काळजी वाटायला लागली. शेवटी राजाने तुला आता योग्य वाटेल तो तूच पती आणखी निवड असं सांगितलं. त्याप्रमाणे आणि सावित्री पती शोधण्यासाठी वराची शोधना करण्यासाठी निघाली. पण एकटी गेली नाही हा, बरोबर अगदी वृद्ध प्रधानाला तिने बरोबर घेतलं. 18 देश ते हिंडली आणि शेवटी फिरता फिरता ती एका अरण्यामध्ये आली. त्या ठिकाणी धुमत्सेन नावाचा राजा होता. धुमत्सेन हा अंध होता. त्याचं राज्य शत्रूंनी घेतल्यामुळे तो आपल्या आणि बायको मुलासह वनवास भोगत होता. धुमत्सेनाचा गुणवान पुत्र सत्यवान आपल्या आई वडिलांची अगदी उत्तम प्रकारे सेवा करीत होता बरं. सावित्री फिरता फिरता त्या अरण्यामध्ये आली. सत्यवानाचे चांगले गुण पाहून आपल्याला शोभेल असा हाच पती आहे असं सावित्रीला वाटलं. कारण सावित्रीची वराची निवड करण्याची दृष्टी फार वेगळी होती. हा ती वराच्या पोशाखाला, सौंदर्याला किंवा संपत्तीला भुलणारी मुलगी नव्हती. सत्यवानाच्या गरिबीचं तिला काहीच वाटलं नाही. अहो सद्गुणी वराच्या सहवासामध्ये अरण्यवासही आनंददायक होईल असंच त्या वैभव संपन्न आणखी राजकन्याला वाटलं. आणि तिने सत्यवानाला वरण्याचा तिथेच निश्चय करून टाकला आणि ती मद्र देशामध्ये आली. राजवाड्यामध्ये आली त्यावेळेला नारदांची स्वारी त्या ठिकाणी आलेली होती. नारदांचं आणखीन राजाजवळ संभाषण चाललेलं असताना सावित्रीने येऊन त्यांना दोघांना नमस्कार केला आणि सर्व वृत्तांत सांगितलेला आहे. ते ऐकून मात्र नारदांना जरा वाईट वाटलं. कारण सत्यवान अल्पायुष्य आहे हे मुनींना माहिती होतं. त्यांनी तिला पुष्कळ प्रकाराने सांगून पाहिलं. परंतु शेवटी नारद म्हणाले, अगं सावित्री,

शेवटी नारदानी सत्यवंताच्या मरणाचा दिवस सावित्रीला सांगितला. सावित्री, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी दोन प्रहरी सत्यवानाला मरण आहे बरं, तेव्हा त्या दिवशी त्याला सोडून तू कुठे जाऊ नको. आणि राजालाही सांगितलं, राजा तूही चिंता करू नको, सावित्री आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती आपल्या जीवनाचं मंगलच करून दाखवील बरं, तेव्हा हा लग्न सोहळा अगदी यथासांग पार पडू दे. सावित्रीच्या इच्छेप्रमाणे धुमत्सेन ज्या अरण्यामध्ये राहत होता ना, त्याच ठिकाणी लग्न सोहळा मोठ्या थाटाने पार पडला. सर्व वऱ्हाडी मंडळी गेल्यावरती सावित्रीनी सर्व अलंकार उतरवून तपस्विनीचा वेश स्वीकारलेला आहे आणि अंध सासू सासऱ्यांची व पतीची सेवा उत्तम प्रकारे ती करायला लागली बरं. संस्कारी, धर्मपरायण आणि जितेंद्रिय अशा पत्नीच्या सहवासामध्ये सत्यवानाचा आनंद वाढतच चाललेला होता. सावित्रीलाही सेवेचा आनंद होत होताच, परंतु पतीच्या आयुष्याचं स्मरण झालं ना म्हणजे मात्र तिला फार वाईट वाटायचं. महिन्यामागे महिने उलटले आणि आता पतीच्या आयुष्याचे फक्त चार

तीन दिवसामध्ये तिने अन्न पाणी ग्रहण केलं नाही आणि चौथ्या दिवशी सत्यवान वनात ज्यावेळेला जायला निघाला त्यावेळेला थोड्याच वेळामध्ये पतीचा सहवास संपणार आहे हे सावित्रीला माहिती होतं आणि म्हणूनच ती सत्यवनाला

सत्यवानालाही वाटलं खरंच आहे. आज एक वर्षामध्ये आपण कुठेही बाहेर गेलो नाही, पण सावित्री आई बाबांना विचारायला पाहिजे. सासू सासऱ्यांची परवानगी घेतली. सासूबाईने सांगितलं, बाळ सावित्री जपून जा बरं आणि लवकर घरी या. मार्गाने जाताना सत्यवान प्रत्येक रमणीय वस्तूकडे सावित्रीचं लक्ष वेधित होता आणि आपला आनंद द्विगुणित करीत चाललेला होता. सावित्री ही पतीच्या आनंदामध्ये मिसळण्याचा होईल तितका प्रयत्न करीत होती खरी, पण मनामध्ये प्रतिक्षण तिला अगदी कल्पांताप्रमाणे वाटत होता. वनात गेल्यावर सत्यवान वाळलेली लाकडं तोडायला लागला. त्याच्या डोक्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या. लगेच सावित्रीने सत्यवानाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं. भगवान नारदाने भाकीत केलेला प्रसंग जवळ आला आहे याची तिला खात्री झाली. तोच तिच्या त्या दिव्य दृष्टीला यमराज दिसू लागले. सत्यवानाच्या शरीरातून त्याचा जीवात्मा आपल्या पाशाने आणखीन त्याने ओढून काढला. सावित्रीने मोठ्याने किंकाळी फोडली. त्यावेळेला त्या साध्वीची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पनाच करवत नाही बरं. यमराज सत्यवानाच्या जीवात्माला घेऊन दक्षिण दिशेने जायला निघाले. पण सावित्री त्या ठिकाणी नुसती रडत बसली नाही, तिने पतीचा देह वस्त्राने आच्छादून आणि वडाच्या झालाखाली ठेवला आणि ती यमाच्या पाठीमागून जायला लागली. कितीतरी वेळ ती यमाच्या पाठीमागून जात असताना यमराजांनी पाहिलं आणि यमराज

यमराज म्हणाले, सावित्री दमलीस बरं, तू आता मागे जा. अगं तुझं याचं नातं आता राहिलेलं नाहीये. सावित्री म्हणाली, महाराज पतीला सोडून जाणं हा स्त्रियांचा धर्म नाही. आपण स्त्री धर्माचं उल्लंघन करायला मला कसं बरं सांगता? सावित्री, अगं तुझी पतिनिष्ठा पाहून मी फार संतुष्ट झालो आहे, परंतु पतीशिवाय तुला दुसरे काही वर मागायचं असतील तर मागून दे. सावित्री फार बुद्धिवान आणि चतुर होती बरं. सावित्रीने सासऱ्याचं गेलेलं राज्य पुन्हा मिळावं, त्यांना दिव्य दृष्टी यावी आणि पित्याला इंद्रासारखे पुत्र व्हावे असे वर मागून घेतले आणि धर्मराजांनी ते दिले. पण तरी सुद्धा सावित्री यमराजांच्या पाठीमागून जातच होती. यमराज म्हणाले, सावित्री अग आतापर्यंत जो तू मागितलंस ना ते सगळं दुसऱ्यांच्यासाठी, तुझ्यासाठी तू काहीच मागितलं नाहीस. सावित्री म्हणते, धर्मराज मी काहीतरी मागावं आणि आपण मला द्यावं अशी आपली इच्छा असेल ना, तर मला सौभाग्यवती पुत्रवती भव असा आशीर्वाद द्या. म्हणून सावित्रीने नमस्कार केला बरं. तो काय

सावित्रीला परम आनंद झालेला आहे. तरी पण सावित्री पाठीमागे जातच होती. सावित्री म्हणते, धर्मराज आता पतीला घेतल्याशिवाय मी मागे कशी बरं जाऊ.

यमराज एकदम भानावरती आले आणि म्हणाले, सावित्री धन्य धन्य तू, तू महान साध्वी तशी पतिव्रता आणि तशीच चतुरही आहेस बर। अग तू त्रिभुवनामध्ये आपल्याला धन्य करून घेतलंस यात शंकाच नाही। सावित्री आता मी तुझ्या पतीचे प्राण पाशातून अंकिन मुक्त करतो बर। धर्मराजांना नमस्कार करून सावित्री निघाली। सत्यमानाचं शव ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं तिथे सावित्री आली, पतीचं मस्तक मांडीवरती घेतलं। पतिव्रतेच्या हाताचा स्पर्श होताच सत्यवान पुन्हा आणखीन झोपेतून उठून जागो व्हावं ना अशा प्रमाणे उठून बसला राहिला आणि सावित्रीला म्हणतो, सावित्री अगं एवढ्या वेळ का मला झोपून ठेवायचं। सावित्री म्हणाली, नाथ मी सर्व वृत्तांत तुम्हाला सांगते, मार्गाने जाताना सांगते बरं। आता घरी सासूबाई मामंजी वाट पाहत असतील आणि खरोखरीच सासू सासरे घरी वाटच पाहत होते, पण थोड्या वेळापूर्वीच ऋषी मुनींनी त्यांना आनंदाची वार्ता आणखीन दिलेली होती। सत्यवान सावित्री निघाली।

सत्यवान सावित्री आणि घरी आलेली आहेत. सासू सासऱ्यांना परम आनंद झालेला आहे. मग काय विचारता, यमराजांच्या वराप्रमाणे सासू सासऱ्यांना दिव्य दृष्टी आली. गेलेलं राज्यही त्यांचं त्यांना परत मिळालं. पित्यालाही अंकित पुत्रप्राप्ती झालेली आहे. अशा प्रकारचा सर्व ठिकाणी आनंदी आनंद झालेला असताना आणि मग सावित्रीने जे त्रिरात्री व्रत केलेलं होतं त्या व्रताचं पारणं आणि दोन्हीकडची मंडळी एकत्र होऊन मोठ्या थाटामध्ये व्रताचं पारणं केलं. बरं पहा, सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या बळावरती पतीचा, सासू सासऱ्यांचा, माता पित्यांचा या सर्वांचा संकटापासून उद्धार केलाच आणि पतीचे प्राण यमराजाकडून तिने परत मिळवले. धन्य ती महान पतिव्रता साध्वी की अशी पतिव्रता स्त्री खरोखरी जगामध्ये आजपर्यंत झालेली नाही. ही एकच पतिव्रता स्त्री की यमाकडून पतीचे प्राण तिने परत मिळवले. अशा ह्या पतिव्रतेचं निरंतर स्मरण राहण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटावरती सर्व स्त्रिया जाऊन सत्यवान सावित्रीसह आणखीन पूजन करतो. खरोखरीच हा भाग्याचा दिवस आहे बरं. आणि म्हणून अमृतराय म्हणतात की ह्या पतिव्रता स्त्रियांचं नुसतं स्मरणच नाही तर अखंड त्यांचा जय जयकारच करायला पाहिजे. खरोखरीच संसाराचं खरं सार जाणून आणि त्याने पतिव्रता धर्म पाळलेला आहे. सावित्रीची नुसती ही कथा जरी ऐकली ना तरी सुद्धा स्त्रियांना त्याच्यापासून आणि पुण्यकर्म प्राप्त होईल. वट सावित्रीच्या पूजनाने स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहील एवढं ह्या वट सावित्रीच्या पूजनामध्ये आणि सार भरलेला आहे बरं. अशी ही महान पतिव्रता स्त्री हिने जगामध्ये आपली कीर्ती अजरामर करून ठेवली आणि सर्व स्त्रियांना तिने दाखवून दिलं की पतिव्रतेचा धर्म आपण पालन केल्यानंतर स्त्रिया काय करू शकत नाहीत हे सावित्रीच्या अंकित चरित्रावरून आपल्याला कळून येईल. खरं संसाराचं सार त्याने जाणलं आणि म्हणूनच या पतिव्रता स्त्रिया जगामध्ये कीर्ती रूपाला आलेल्या आहेत. अमृतराय म्हणतात त्यांचं स्मरण तर निरंतर करायचंच, परंतु नुसतं स्मरण नाही तर अखंड त्यांचा

श्रोते, आताच आपण वटपौर्णिमा या आख्यानावर विमलाबाई लेले आणि सहकाऱ्यांचं कीर्तन ऐकत होतात. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: माझा आभार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 7:59 झालेली आहेत.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही प्रसारित होत आहेत. ते 8 आहेत. पुनःप्रसारित करत आहोत मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद.
5: आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 अर्ध वर्ष आता संपत आला आहे. या 6 आपण मन की बात मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे. मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. C-295 विमान मेड इन इंडिया असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे MSME आणि एरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प देखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDO ने स्वदेशी लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलचीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे. मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता आंतरराष्ट्रीय योग दिवस. यावेळी जगभरात 2500 अधिक

ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योग विद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेचीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता, आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत. मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता मी देशवासियांना काही विनंती केली होती. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कार पुलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेत जमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने घडवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत. मित्रांनो, कार पुलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्न सोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचा उत्सव झालेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे जे चर्चेचा विषय झाला आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहतं. ह्या कुटुंबाला वाटलं की जर आनंद वाटून घ्यायचाच असेल तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं या कुटुंबानं गावातल्या सुमारे 3,500 लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला 1,00,000 रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशावेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते.

मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात, म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2,00,000 रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2,00,000 रुपयांचं विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे, म्हणजेच दिवसाला जेमतेम 1.5 रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11,00,000 कुटुंबांना सुमारे 22,000 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली, तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधी कधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते. अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोचवा. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बात मध्ये आपण आता अशा एका विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्ष जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते, ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याचवेळी समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो. मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो. त्याचं नाव आहे हरगिला. हा हरगिला एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्वाची भूमिका बजावतो. तथापि आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधी कधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत ती झाडं देखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा हरगिला हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक झाला. हरगिलाला वाचवण्यासाठी

हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या. आज त्या हरगिला आर्मी म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढते. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे नागालँड बेबी लीग. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही 5 ते 12 वर्षे वयोगटातील छोट्या छोट्या फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. 5 ते 12 वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता 3 वर्ष पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे. मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे नागालँड विमेन फुटसाल लीग. कदाचित हे फुटसाल तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इंडोर फुटबॉल सुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त 5 खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची विमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात. मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन AI नवनिर्मिती समोर येत आहे. या काळात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची. नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं. ह्या प्रश्नांची अचूक उत्तरं नालंदा विद्यापीठाने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. 2 वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग केलं याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी

नालंदा विद्यापीठाचं अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा अशी विनंती मी त्यांना करेन. मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होतो आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्समध्ये बी टेक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन AI साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखित डिजिटल स्वरूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नांसाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतीये. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम 100 किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल, तरीही तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम तयार केली आहे. या टीमचं नाव आहे ब्रह्मकमळ डोमिनिकाना. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रितसर प्रशिक्षण मिळालेलं नाही, पण फक्त ध्वनिमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ब्रह्मकमळ डोमिनिकानाच्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घकाळ लक्षात राहतो. पण मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी मन की बात मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने रूट नाही, तर झाडांच्या मुळांचा रूट. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसात किंवा काही वर्षात आकाराला येत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे, हे पूल जिवंत आहेत. काळानुसार ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता

भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेसमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशावेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक 120 अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरी सुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे यांच्या संवर्धनासाठी एक परिपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, यावर्षी हेली वार जी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली 50 अधिक वर्ष या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल. प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो तो कोण साफ करतं याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रूपांतर इको ब्रिक्समध्ये झालं. आज याच इको ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर करण्यासाठी केला जातोय. राजगडमध्ये गेल्या काही महिन्यात 100 किलो प्लास्टिक रिसायकल करून त्यांचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देत आहे. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय गणेशोत्सवाशी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर गणेशोत्सवाला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आत्ताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर गणपतीच्या मूर्ती घडवण्याचं काम खूप आधीपासून सुरू होतं. मूर्ती घडवणारे, मूर्तीच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल ती आपल्या देशाच्या मातीपासून घडवलेली असावी. ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी.

लोकं गणपतीच्या मूर्ती घडवतात त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून तयार झाली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे हे नक्की पाहावं. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात.

0: व्ययही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो तेव्हा आपण व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या गणेशोत्सवात आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू याची मला खात्री आहे. मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो हेच या प्रयत्नांमधून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित रहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत रहा. काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरू झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. कॅच द रेन हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे पावसाचा थेंब न थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया अशी माझी खास विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग. 8:35 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र 8:45 आणि News@9 हे इंग्रजी बातमीपत्र रात्री 9 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप हा कार्यक्रम आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, ज्यामध्ये पंडित सुधीर पांडे यांचं तबला वादन आणि विद्वान NS कल्याण रमण यांचं कर्नाटक शैलीतील मृदुंगम वादन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: ते मग श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी या घरात।

0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव. आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. भारत आज समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते. जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा त्यांनी आढावा घेतला. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. C-295 या स्वदेश निर्मित विमानानं पहिलं उड्डाण केल्याचं सांगून ते म्हणाले, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलं आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे. स्वदेश निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी DRDO ने केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं, परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. देशातही योगविषयक कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी लोकांनी सहभाग घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आपल्या कुटुंबातल्या लग्न सोहळ्याचा आनंद समाजाबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न म्हणून नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबानं गावातल्या सुमारे 3500 लोकांच्या प्रत्येकी 1,00,000 रुपयांच्या अपघात विम्याची व्यवस्था केल्याचं उदाहरण त्यांनी श्रोत्यांना सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
2: लोग हर संभव बस और मेट्रो का उपयोग कर रहे हैं, इससे पेट्रोल और डीजल की बचत हो रही है. इसी तरह देश के अलग अलग हिस्सों में प्राकृतिक खाद की खपत बढ़ने की भी खबरें आ रही हैं. साथियों, मुझे इस बात की खुशी है, इस ग्लोबल क्राइसिस का हम भारतीय मिलकर मुकाबला कर रहे हैं.
1: आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. मातीच्या मूर्ती पाण्यात सहजपणे विरघळत असल्यानं आपले जलस्रोत आणि पर्यावरणाचं रक्षण होतं आणि त्यासोबतच आपली श्रद्धाही टिकून राहते असं ते म्हणाले. गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी यानिमित्तानं केलं. आर्थिक समृद्धीसह सागरी सुरक्षिततेची हमी देणारा हिंदी महासागर आणि परस्पर विश्वासावर असणारी देशांची भागीदारी हे भारताचं स्वप्न आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशल्समध्ये केलं. उच्चस्तरीय बैठकीनंतर सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मेनी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि सेशल्समधील सहकार्य आणि स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय बाबींवर चर्चा केली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा आणि समृद्धी ही सामायिक जबाबदारी असल्याचं मोदी यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यांनी आज सेशल्सच्या संसदेला संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहभागानं 1,51,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केल्याची माहिती त्यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात दिली. ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी चौहान यांच्या हस्ते ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळच्या बालबेडा जंगल परिसरात नक्षलींनी लपवून ठेवलेला शस्त्रांचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष शोधमोहीम राबवली. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट, बीडीडीएस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं काल आणि परवा ही कारवाई केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुज सामुद्रधुनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिला आहे. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. लेबनन, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय कराराला हिजबुल्लाचे सरचिटणीस शेख नईम कासिम यांनी विरोध केला आहे. हा करार लेबननच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणारा असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान लेबननचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ऑन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्तात मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली आहे. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचाव कार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली. व्हेनेझुएलामध्ये आजही सकाळी अराग्वा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. फ्रान्सच्या ईशान्य भागात आज स्काय डायव्हिंगसाठी वापरलं जाणारं एक विमान कोसळून त्यातील सर्व 11 जणांचा मृत्यू झाला. मेर ते मोझेल प्रांताचे प्रतिनिधी एव्ज सेग्यू यांनी ही माहिती दिली. नॅन्सी शहराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच आपत्ती निवारण पथकं घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. जून महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 53,022 कोटी रुपये समभाग विक्रीद्वारे काढून घेतले आहेत. मात्र महिन्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवड्यात विक्रीचा जोर काहीसा ओसरला असून विशिष्ट समभागांच्या खरेदीला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात सर्वत्र 5 वर्षांपर्यंतच्या बालकांचं लसीकरण केलं गेलं. पोलिओची लस देण्याकरता ठिकठिकाणी बूथ उभारण्यात आले. ट्रान्झिट बूथ, फिरती पथकंही कार्यान्वित करण्यात आली. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना आज बेलफास्ट इथं सुरू आहे. आयर्लंडच्या 154 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता तंबूत परतले. त्यानंतर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर काही धावांच्या फरकानं बाद झाले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 8 षटकात भारताच्या 4 बाद 54 धावा झाल्या होत्या. टीईटी पेपरफुटीमधल्या आरोपींना भिवंडी जिल्हा न्यायालयानं 6 जुलै
पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या पेपर विक्रीसाठी झालेले आर्थिक व्यवहार, यात आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत होते.

या सर्व बाबींच्या तपासासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मान्य केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचं प्रतिपादन. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

साला गर्दा उड़ा दिया। अरे गर्दा उड़ा दिए।